श्रोत्यांनो नमस्कार, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं आजच्या प्रसारणात स्वागत आहे. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27, वैशाख शके 1947 अर्थात 17 मे 2026. प्रारंभ करूया आजच्या प्रसारणाला मंगलध्वनीनं.

यानंतरचं भक्तिगीत सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शब्दरचना आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं.

यानंतर ऐकूया संत तुकाराम यांची शब्दरचना, संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचं.

यानंतर ऐकूया संत तुकाराम यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर पंडित यांनी आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रुतीहो यानंतर ऐकूया संत सेना महाराज यांची शब्दरचना. संगीत विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर अजित कडकडे यांचा.

तुमच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम संपूया या गीताने जे गायला आहे किशोरी आमोणकर यांनी. शब्दरचना संत सोयराबाई यांची.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या आपल्या केंद्रावरच्या काही कार्यक्रमांबद्दल, अर्थात कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज निरीक्षण या विषयावर भारद्वाज देशपांडे यांचे विचार, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 सुगम संगीत. 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. ठीक 10:00 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात केली जाईल आणि आज लोकजागर या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला मेहरे माळोदे यांच्याशी औषधी वनस्पती या विषयावर सरिता देशमुख यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम म्हणजेच गीतगंगा आणि 11:00 श्रोत्यांच्या फरमाईशी पत्रांचा कार्यक्रम म्हणजेच गीतगुंजन. या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. ठीक 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोत्यांनो, आता म्हणजेच उद्या 18 मे 2026 प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील: 6:05 भक्ती संगीत, 6:40 विचारपुष्प, यामध्ये परीक्षण या विषयावर भारद्वाज देशपांडे यांचे विचार,

वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 मिश्र संगीत. 8:40 हिंदी गझल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. यामध्ये विविधांतर्गत नमस्कार अमरावती यामध्ये संगीताचं महत्त्व या विषयावर डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकाल. मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम म्हणजेच गीतगंगा. आणि त्यानंतर 11 नए तराने हा नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम. त्यानंतर 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. या व्यतिरिक्त प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आपल्या अमरावती आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 6:40 झालेले आहेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम विचारपुष्प. आजच्या सदरामध्ये निरीक्षण या विषयावर भारद्वाज देशपांडे यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: निरीक्षण हा केवळ शारीरिक कृत्याचा भाग नव्हे. तसं असतं तर साधं बघण्यालाही आपण निरीक्षण म्हणू शकलो असतो. पण बघणं आणि निरीक्षण करणं यामध्ये काही मूलभूत भेद आहेत. जसं श्रवण म्हणजे केवळ ऐकणं नव्हे तर जी गोष्ट कानावर पडते ते अतिशय काळजीपूर्वक ऐकणं आणि त्याचा अन्वयार्थ समजून घेणं. तसं निरीक्षण म्हणजे केवळ पाहणं नव्हे तर जे काही नजरेस पडतं त्याकडं अगदी बारकाईनं बघणं आणि त्याचं समग्रपणे दर्शन घेणं होय. निरीक्षण करण्यासाठी केवळ डोळे उत्तम असून भागत नाही तर त्याकडं बघण्याची एक दृष्टी असावी लागते. दृष्टी विकसित केली गेली तरच वस्तूचं किंवा दृश्याचं आकलन सहज होऊ शकतं. आपण एखाद्या राजवाड्याला भेट दिली किंवा एखाद्या रम्य अशा ठिकाणाला भेट दिली तर नेमकं काय पाहायला हवं याचं भान आपल्याजवळ असेल तरच आपण ते बघण्याचा आनंद घेऊ शकू. राजवाड्यास भेट दिल्यास केवळ त्यातील भव्यता किंवा वास्तूतील मौल्यवान वस्तू पाहणं म्हणजे राजवाडा दर्शन नव्हे. राजवाड्याच्या रचनेचं रसिकतेनं ग्रहण करता आलं पाहिजे. बांधकामातील भव्यतेसोबतच त्या वास्तुरचनेत असलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. प्रत्येक खांबाखांबावरील, छतावरील, कमानीवरील नक्षीकाम कसं आहे, त्याची रेखाटन शैली कशी आहे, चित्र असतील तर ती मुघल शैलीतील आहेत की मराठा कालखंडातील आहेत किंवा अजून कोणत्या, हेही बघितलं पाहिजे. स्थापत्याचा उत्तम नमुना असलेल्या वास्तू ह्या केवळ भव्यच असतात असं नव्हे तर त्या सौंदर्यपूर्ण आणि शिवाय सोयीस्करही असतात. प्रत्येक महालातील दालनं ही कोणासाठी आहेत याचा विचार करून त्यांच्यासाठी सोयीस्कर बनवलेली असतात. स्थापत्य रचनेमागील वैचारिक भाव हा समजून घेता आला तरच त्यातील भव्यता आणि सौंदर्य या गोष्टींचा आस्वाद घेता येईल. निसर्गरम्य ठिकाणं पाहताना नेमकं काय पाहावं याचंही भान असावं. केवळ जलसाठे, घनदाट वृक्षवेली किंवा पशुपक्षी बघून परतायचं नसतं तर तेथील बदलता निसर्ग आणि रहिवासाप्रमाणे जीवसृष्टी स्वतःचं समायोजन कसं करते हा अभ्यास अत्यंत मनोरंजक आणि संशोधनासाठी

फलदायी ठरतो. शिवाय निरीक्षणाला अनेक आयाम असतात. केवळ एकाच दृष्टीनं बघून चालणार नाही याचंही भान ठेवावं लागतं. दृश्याचं दर्शन त्या दर्शकासाठी अगदी समग्र बनतं. थोडक्यात काय तर आपण जे बघू ते बघण्यासाठी एक दृष्टी आवश्यक आहे आणि त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे. दृष्टिकोन विकसित करण्याचं काम खरं तर मनुष्यात सजगता आली की मग सुरू होतं. निरीक्षण करण्यासाठी आधी जागरूक होणं हे अत्यंत गरजेचं असतं. योग्य त्या शिक्षणानं मनुष्यास भोवतालचे अर्थ लागतात म्हणून तेही अत्यंत निकडीचं असतं. नैसर्गिक संवेदनशीलतेला शिक्षणानं योग्य ते समजण्याची शक्ती मिळते. तसंच आपली संवेदनशीलता केव्हा प्रकट करावी आणि केव्हा नाही याचंही भान येतं. निरीक्षण केवळ दृष्टिकोनावरच अवलंबून असतं असं मात्र नाही, तर निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याचदा पाहणारा कोण आहे यावरच बघितलेल्या दृश्याचं वर्णन ठरतं. तेव्हा त्याला व्यक्तिनिष्ठ वर्णन असं म्हणता येईल. अशा वेळी बघणारी व्यक्ती कोण आहे, तिचं शिक्षण काय आहे, तो बघत असलेल्या दृश्याविषयाचा त्याचा अभ्यास आहे का, त्याविषयी त्याचं मत पूर्वग्रह दूषित नाही ना, अशा अनेक शक्यता निर्माण होतात. अशा वेळी निरीक्षणानंतर झालेल्या विश्लेषणाचे होणारे परिणाम हे निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या मताप्रमाणे असू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर दूरचित्रवाणी वा वर्तमानपत्रामध्ये येणारं वर्णन हे कोण लिहितं यावर बरंच काही अवलंबून असतं. जर निरीक्षक निष्पक्ष असेल तरच ते आहे तसं चित्र शब्दरूपानं हजारो दर्शक श्रोत्यांपर्यंत वाचकापर्यंत जातं. वास्तविक स्थितीचं आहे तसं वार्तांकन करणं हे वार्ताहराचं काम असतं. पण तो स्वमतानुसार त्याला रंग देत असेल तर तो जनमतही बिघडवू शकतो. शिक्षित समाजानं कुठलाही अभिनिवेश न ठेवता स्थितीचं योग्य पद्धतीनं आहे तसं आकलन करून घेतलं तर निरीक्षण समग्र आणि सर्व हिताचं ठरू शकतं.

सहापासून 45 मिनिटं होत आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6:50 मिनिटांनी परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लगेच सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करते वेळी या आसनात बसले जाते. पायाच्या

0: बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते. त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंड स्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, अमांशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
1: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 मिनिटांनी ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्या समोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषण

0: श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, आताच आपण धन आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. ठीक 6:55 आणि 17 सेकंद झालेले आहेत. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. 14 आजचा दिवस हा जागतिक दूरसंचार आणि माहिती दिन म्हणून साजरा केला जातो. 1792 ला आजच्या दिवशी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली. 1872 ला आजच्याच दिवशी इंग्रज आणि मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला. 2 महायुद्धात जर्मन फौजांनी बेल्जियम मधील ब्रुसेल शहराचा ताबा घेतला. तो दिवस होता आजचा आणि वर्ष 1940. 1950 हे वर्ष आणि आजच्या दिवशी भारताचा राष्ट्रकुल मध्ये राहण्याचा निर्णय झाला. 1983 या साली आजच्याच दिवशी लेबनॉन मधून सैन्य काढून घेण्याच्या करारावर लेबनॉन, इस्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या. 14 जॅन शिराक हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले आजच्याच दिवशी 1995 साली. 2022 हे वर्ष, त्या वर्षातील आजच्या दिवशी भारतीय बनावटीच्या 2 आघाडीच्या युद्धनौका INS सूरत आणि INS उदयगिरी यांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

श्रोते आता जाणून घेऊया आजच्या दिवशी ज्यांचा जन्म झाला असे काही व्यक्ती. 1749 साली देवीची लस शोधून काढणारे संशोधक डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म झाला. 1700 ब्रिटिश आमदनीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी 1865 साली. डॉज मोटर कंपनीचे संस्थापक होरेज डॉज यांचा जन्म झाला 1868 साली. एपल इन कंपनीचे सहसंस्थापक रोनाल्ड वेन यांचा जन्म झाला 1934 साली. दिवस आजचाच. आपल्या गायकीने रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचा आज जन्मदिन. 1951 साली आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला. नव्या दमाची मराठी गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1979 साली. श्रोत्या आता जाणून घेऊया आजच्या दिवशी ज्यांनी या जगाचा निरोप घेतला अर्थात ज्यांचा मृत्यू झाला असे काही व्यक्ती. 1886 या वर्षी डिअर अँड कंपनीचे स्थापक जॉन डिअर यांचं निधन झालं. 1972 या वर्षी शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचं निधन झालं. 2014 या वर्षी अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकार शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते जेरॉल्ड एडलमन यांचं निधन झालं. या साली भारतीय इंग्रजी फील्ड मार्शल विलियम बर्डमूड यांचं निधन झालं. दिवस आजचाच. 1987 साली स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी नोबेल पारितोषिक विजेते गुनार मायडल यांचं निधन झालं. अर्जेंटिना देशाचे 43वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज राफेल विडेला यांचं निधन झालं 2013 या वर्षी आजच्याच दिवशी. तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा अगदी काही क्षणातच.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज
2: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन
3: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे

थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ। दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात। कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं। आपला अनमोल असा जीव गमावून बसतात।
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका।
0: वाहने हळू चालवा। वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा।
1: वाहतूक नियमांचे पालन करा।
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका। जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही। ते जगायला शिका, गमवायला नाही। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:07 आणि 5 सेकंद झालेले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणाऱ्या 7:10 मराठी बातम्या आम्ही काही वेळातच सहक्षेपित करत आहोत, पण त्यापूर्वी काही महत्त्वाचे संदेश आणि त्यानंतर बातम्या.

आकाशवाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खर तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। जनगणना 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ। नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआय कडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक। गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमे अंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदक। आता सविस्तर बातम्या। आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स मधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते। वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे

0: करण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वी सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयी सुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. तपासणी दरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे। प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विषयाची शिक्षिका आहे। सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती, तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे। या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे। सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली। देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12 पर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे। देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली। शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय

संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे ऍग्री हॅकेथॉन मधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा

रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे ऍग्री हॅकेथॉन मधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे ऍग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वर्षीच्या हॅकेथॉन मध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी CBI कडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर रहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: श्रोतिओ, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। ठीक 7:25 होत आहेत। अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत। प्रतीक्षा फक्त काही क्षणांची।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.

0: वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: lagi.
1: Apeli bentar lagi.
0: Abijat Marathi.
1: Apeli bentar lagi.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोहोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारी आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. या निमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: नमस्कार श्रोते हो.
2: सर, मराठी विश्वकोशाचं

0: आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
1: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एकतर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे, आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्या आढळतात. आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
0: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
1: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबई बद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे, त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूची खंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते, आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहित आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जे आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञापर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठ संख्या आहे. म्हणजे इतकी इत्यंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
0: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
1: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याला महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत,
0: तुम्ही मगाशी म्हणालात,
1: तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
0: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते, म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
1: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थाने आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो, किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो, किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या ज्या नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद

0: प्रकारे म्हणतो, आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं हे जर कार्यालयीन संपादकीय म्हणा त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळं लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खर तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, ते हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मूळ होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडं येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल, ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळं खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीनं आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसाला, त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
0: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही. पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे. आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
1: मात्र
0: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान छान.
0: हा, म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकड सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000

0: पृष्ठांचा असतो.
1: हो
0: किमतीच्या दृष्टीने विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे, आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे, आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
1: हो,
0: किंवा एखाद्या नोंदीमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोज कुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aapli maratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: श्रोतेहो, आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस?
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमात.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे.
3: आरबीआय सांगते.
4: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: श्रोते, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:42 आणि 31 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आजच्या या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या या गीताने. शब्द आहेत मंगेश पाडगावकर यांचे आणि संगीत शांख नील यांचं.

0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकूया, पण या जाहिरातीनंतर.
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या
1: आणि बाकी चेंजेस घरी बसून.

0: व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: टॉप क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
4: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
6: श्रोतो, सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतरचं गीत अरुण दाते यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत शंकर वैद्य यांचे आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रुती हो, यानंतरचं गीत पद्मा सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये, शब्द आहेत निशिकांत कोठीकर यांची आणि संगीत मयुरेश पै यांचं.

श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा हा सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 8 वाजता आहेत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या आता आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: At coaching classes she conducted at her Pune residence, writes the Hindustan Times. The Asian Age reports that the Narcotics Control Bureau has seized the first ever consignment of Captagon, also known as jihadi drug, worth 182 crore rupees on way to the Middle East. In its editorial piece titled Plugging Leaks, the Statesman argues that recurring examination paper leaks in India are not merely policing failures but signs of a deeply outdated and fragile exam system. It says the answer lies not in harsher punishment alone but in the thorough redesign using secure, adaptive and carefully tested technological systems alongside stronger institutional transparency and accountability. The editorial warns that unless India reforms how competitive exams are conceived and administered, public trust in merit itself will continue to erode. Dailies have prominently reported the decision of the Netherlands to return 11th century Chola era plates to India. The Tribune, calling it a moment heavy with history and symbolism, writes that the Leiden University announced its decision to return the plates after an official inquiry concluded that they were taken during the Dutch colonial rule without the consent of their rightful custodians. And finally, an elephant has given birth to twin calves at the Corbett Tiger Reserve, reports Hindustan Times. Wildlife experts have described it as a rare event among elephants. And with that, it's back to you, Sunil.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. India and the Netherlands elevate their ties to a strategic partnership following talks between Prime Minister Narendra Modi and his Dutch counterpart, Rob Jetten. Prime Minister Modi to reach Gothenburg today on a two-day visit to Sweden to hold talks with his Swedish counterpart, Ulf Kristersson. Archaeological Survey of India allows Hindus unrestricted access to Bhojala Temple after Madhya Pradesh High Court verdict. Government imposes curbs on import of silver, moves it to a restricted category. Delhi government decides to reduce value-added tax on aviation turbine fuel in national capital from 25% to 7%. And in badminton, Indian duo Satwik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to face Indonesian pair in men's doubles final of Thailand Open in Bangkok today. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. प्रादेशिक राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
4: 21वी सदी का भारत अवसरों की भूमी है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
3: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे

विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँडचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 मध्ये ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% साठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानी बाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णा घाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त

0: संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं जेपीसीकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतर बंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 8:42 झालेली आहेत. जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
1: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
0: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात

0: उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
1: डिजिटल जीवन रेखा जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे,
0: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
1: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतो.
0: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हा भावांचा संवाद.
2: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
3: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
2: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव हातवाऱ्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
3: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन, अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
2: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
3: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
2: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
3: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
2: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट,
3: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हात द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
2: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
3: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
2: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती,
3: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती. शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती.
2: आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
1: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
2: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
3: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
2: ध्वनी संकेत ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
3: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
2: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
3: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा.
2: ढोल वाजे, दवंडी पिटे,
3: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
2: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
3: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
2: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
3: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे.
2: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
0: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
2: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पानांवर कोरून ठेवले
3: ही अक्षर, माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
2: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
3: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
2: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
3: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा, आज तर पहिला नेटवर्क.
2: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातमी.

0: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
1: लेखणी, शाई, कागद आणि मोहर भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
0: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली.
1: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते.
2: लाया डाकिया डाक लाया खुशी का पयाम कहीं कहीं दर्द ना लाया डाकिया डाक लाया.
1: कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
0: पायाला बांधलेलं छोटसं पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
1: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क पंखांवर चालणारं.
0: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते.
1: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे.
0: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
3: संवाद क्रांती टेलिग्राफ आणि टेलिफोन.
1: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
0: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
1: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
0: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
1: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
0: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
1: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
0: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
1: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
0: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
1: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा एसटीडी आणि आयएसडी कॉल्सचा.
0: शहर ते शहर, देश ते देश आवाज पोहोचू लागला क्षणात.
1: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस म्हणजेच PCO बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे,
0: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
1: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
0: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
4: संवाद क्रांतीत रेडिओ. आणि दूरदर्शन.

0: 1920च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्तिगीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1867 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते पण हळूहळू देशभर उभारली गेली

0: प्रक्षेपण केंद्र
1: आणि मग 1982
0: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
1: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
0: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
1: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
0: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटस यंत्र
1: पेजर. एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
0: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजर वर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
1: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजर वर पाठवला जायचा.
0: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन. फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
1: खिशात मावणारा छोटा आकार.
0: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
1: कॉल, SMS, इंटरनेट सगळं एकच डिव्हाइस वर.
0: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
1: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
0: मार्टिन कूपर जगातील पहिला मोबाईल कॉल.
1: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
0: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
1: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
0: आणि तेव्हा इनकमिंग कॉल लाही पैसे.
1: 3G 4G आणि आता 5G.
0: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
1: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
0: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
1: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
0: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
1: संवाद झाला अधिक जलद,
0: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
1: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती. इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
2: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणार एक विशाल जाळं. एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
1: TCP, IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफाय च्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणारं.
2: आज माहिती शोधणं एका क्लिक वर, संपर्क, ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडिया वर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी सगळं काही ऑनलाइन.
1: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
2: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
1: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
2: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
1: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
2: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस. संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांतीत आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
1: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
2: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
1: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
2: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
1: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
2: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
1: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
2: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
1: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं. आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
2: फोटो,

0: एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
1: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रोबॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
0: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
1: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
0: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत, पण या प्रवासात सर्वात महत्त्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
1: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं, निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी, सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून. ठीक 9:59 झालेले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आपली भेट पुन्हा होईल ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. तेव्हा ऐका विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम.

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 10:57 झालेले आहेत. आपल्या स्थानिक प्रसारणाला प्रारंभ करतोय आणि सुरुवातीला प्रसारित करतोय कार्यक्रम लोकजागरण.

0: लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर
1: श्रोतेहो, आजच्या लोकजागर कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला मेहरे माळोदे यांच्याशी औषधी वनस्पती या विषयावर सरिता देशमुख यांनी साधलेला संवाद। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
2: लोकजागर या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख खूप खूप स्वागत करते। श्रोत्यांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सेवानिवृत्त विभाग प्रमुख वनस्पती शास्त्र विभाग जगदंब महाविद्यालय अचलपूरच्या प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला मेहरे माळोदे। मॅडम, मॅडम नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत।
3: नमस्कार।
2: आणि श्रोत्यांनो, आजचा विषय आहे औषधी वनस्पती। तर मॅडम, पहिला प्रश्न असा आहे, औषधी वनस्पती या विषयाकडे आपला कल कसा निर्माण झाला?
3: माझे वडील स्वर्गीय प्राध्यापक गुलाबराव माळोदे अकोल्याच्या कृषी विद्यापीठात हॉर्टिकल्चर या विषयाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते। ते त्या हॉर्टिकल्चर बगीचाचे इन्चार्ज होते, त्यामुळे लहानपणापासूनच विविध फळ व विविध फुलांची माहिती आम्हाला मिळत होती। तिथे विविध संशोधन चालायचं आणि त्यातून ब्रोमॅटो नावाचं एक फळ आमच्या घरी आलं। आम्ही त्याची भाजी खाल्ली। ते ब्रोमॅटो म्हणजे वांगं आणि टोमॅटो याचं हायब्रिड होतं। तर माझी लहान बहीण जी आहे ती पण BAMS करत होती, तिची सगळे आयुर्वेदाची पुस्तकं ती घरी आणायची आणि ते वाचून मला उत्कंठा निर्माण झाली। वडिलांकडे शेंदुरजना घाट येथे जवळजवळ 90 एकर शेती होती। त्यात ते विविध उत्पादन घ्यायचे, मोहरीपासून तर अगदी केळीपर्यंत, त्याच्यात सीडलेस लिंबू सुद्धा होते। आणि त्यावेळेस तिथे मोमना नावाचं एक फळ होतं। ते मोमना नावाचं जे फळ होतं ते बटाट्यासारखं आणि तो आतून चिकट आणि पांढरं होतं। ते दुसऱ्या कुठल्याच परिसरात मला तरी आढळलं नाहीये आणि अजूनही नाही आढळत आहे। तर ते औषधी होतं आणि ते जानेवारी महिन्यात त्याचं उत्पादन व्हायचं आणि आर्थरायटिससाठी ते मेडिसिन म्हणून वापरल्या जातं। त्याच्यानंतर 7 जूनला माझी आजी आम्हाला हिंग आणि कडुनिंबाचा पाला खायला द्यायची की ज्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या रोगांची प्रतिकार शक्ती वाढते। आणि त्यामुळे मी असं ठरवलं की माझ्या प्रोजेक्टसाठी किंवा माझ्या PhD साठी आपण मेडिसिनल प्लांटची निवड करावी आणि त्यातून मला या मेडिसिनल प्लांट बद्दल उत्कंठा निर्माण झाली।
2: अच्छा, तुम्हाला जी ही आवड झाली आहे प्लांट बद्दल, तर ती ही वारसा रूपानेच निर्माण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही, हो की नाही?
3: अगदी तसंच।
2: मॅडम, आपल्या आजूबाजूच्या सहज उपलब्ध असलेल्या कोणत्या औषधी वनस्पती सामान्य लोक औषध म्हणून वापरू शकतात किंवा वापरतात?
3: आता औषधी वनस्पती हा विषय काही नवीन नाही, आपल्याकडे तो 45 वर्षे ऋग्वेदामध्ये त्याचा पहिला उल्लेख आढळला। आणि आयुर्वेदामध्ये एक जे श्लोक आहे तो म्हणजे नास्ति मूलम अनौषधम, म्हणजे असं मूळ नाही किंवा असं झाड नाही की ज्याच्यात औषधी गुणधर्म नाही। म्हणजेच पृथ्वीवरील सर्व झाडांमध्ये, जवळजवळ सर्व झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत। आधी ऋषीमुनी सुद्धा त्याचे उपयोग करायचे आणि हा आपल्या पूर्वजांनी काही परंपरा, रूढी, सण अशी आपल्याला घालून दिली आहे, त्यामुळे त्या औषधी वनस्पतींचं संवर्धन तर होतच आणि त्याची ओळख ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जाते। उदाहरणार्थ सकाळ संध्याकाळ तुळशीला फेऱ्या मारणं। आता तुळस जी आहे ती 20 तास ऑक्सिजन सोडते आणि 4 तास ओझोन सोडते।

0: अशी कल्टिवेटेड आहे, तिला पाणी घातल्याशिवाय ती जगत नाही. त्यामुळे घरची गृहिणी तिला सकाळ संध्याकाळ पाणी घालते आणि फेऱ्या मारते. आणि अजून म्हणजे सामान्य लोक तुळसही युज करतातच आपल्याकडे, पण याशिवाय आपल्या भोवती असलेल्या वनस्पती म्हणजे आवळा, हिरडा, कडुनिंब, कढीपत्ता, कोरफड, गुळवेल, आलं, हळद, पुदिना, अश्वगंधा, शतावरी, ब्राह्मी, जास्वंद, लिंबू, आणि आपल्याकडे जो स्वयंपाकघरात जो मसाल्याचा डबा असतो त्याच्यात सर्वच औषधी वनस्पती असतात. आणि आपण जे भाज्या फळे वगैरे खातो त्या पण शक्तिवर्धकच असतातच. आणि अशा प्रकारे सामान्य लोक आजूबाजूच्या काही वनस्पतींचा उपयोग नेहमी करतात.
1: हो, आपण खूप छान वनस्पतींबद्दल सांगितलंय. काहीतरी औषधी गुण आढळतो कोणत्याही झाडामध्ये असं आपण सांगितलं. तुळशीबद्दल आपण खूप काही सांगितलंय, तर तुळशीचा प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो?
0: तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट व अँटीबॅक्टेरियल घटक असतात आणि ते शरीरातील जंतूंशी लढतात आणि प्रतिकार शक्ती वाढवतात.
1: अच्छा, तर तुळशी ही सहज उपलब्ध होते आणि अगदी गुणकारी असं ते एक रोपट आहे, तर नक्कीच त्याचा आपण उपयोग घ्यायला पाहिजे. हो की नाही?
0: ठराविक पानं आपण खायला पाहिजे.
1: हा हा हा. आवळ्यातील व्हिटॅमिन सी शरीरात प्रभावीपणे कसं कार्य करतं मॅडम?
0: तर आवळ्यात भरपूर व्हिटॅमिन सी असतं, त्यात शंकाच नाही. आणि हे जे व्हिटॅमिन सी आहे ते शरीरातील पेशींचं संरक्षण करतं, रोग प्रतिकारक शक्ती पण वाढवतं आणि जखम लवकर भरून येण्यास त्याची मदत होते. आपल्याला
1: केसांवर सुद्धा त्याचा प्रभावी उपयोग होतो,
0: केसांसाठी सुद्धा,
1: केसांच्या वाढीसाठी किंवा केस काळे राहण्यासाठी.
0: हा, हिरडा झालं, आवळा झालं, हे आपले याच ते पाणी चिके काही टाकतात आणि ते मग त्याचा त्या उपयोग होतो.
1: आपण रोजच्या जीवनात नेहमीच हिरडा, अद्रक हे ऐकतोच, तर अद्रक आणि हिरडा याचे औषधी गुणधर्म काय आहेत?
0: हिरडा आणि अद्रक हे दोन्ही अन्नाचं पचन चांगलं करतात. अद्रकामध्ये जे जिंजर ऑल नावाचं असतं केमिकल, ते पचन संस्थेला सक्रिय करतं, त्यामुळे मळमळ कमी होते. आणि अद्रकाचा रस, तुळशीचा पानाचा रस आणि मध सर्वसाधारण लोक खोकला कमी करण्यासाठी वापरतात, हमखास वापरतात.
1: अच्छा, आणि मॅडम आपण बघतो की कडुनिंब हे सावली तर देतच पण गारवा सुद्धा देतं, आणि कडुनिंबाचे खूप सारे उपयोग आपण घेतो, तर कडुनिंबाचं जंतुनाशक गुणधर्म कोणत्या घटकांमुळे निर्माण होतात?
0: कडुनिंब हा कृमीनाशक आहे, व्रणनाशक आहे, तसेच कफ रोगात सुद्धा उपयुक्त आहे, नेत्ररोगात सुद्धा उपयुक्त आहे. खरूच झाली असेल तर त्याचा पाला जाळतात, गोडे तेलात तो उगाळून गोडे तेलात मिक्स करून त्या भागावर लावतात,
1: म्हणजे त्यांनी जखम बरी होते,
0: जखम बरी होते, खरूच बरी होते त्यांनी.
1: अच्छा,
0: कडुनिंबामध्ये निंबिन ऍझा डिजिक्टिंग नावाचं घटक असतं, त्यामुळे त्याला जगंतुदाशक गुणधर्म मिळतात.
1: हा, म्हणूनच कडुनिंबाला बहुउपयोगी असं समजतो आपण. आपल्या घरामध्ये म्हणजे बहुतेकांच्या घरी कढीपत्त्याचं झाड असतं, तर या कढीपत्त्याचा आणि मेथीचा उपयोग मधुमेह नियंत्रणासाठी कसा होतो?
0: तर हे जे कढीपत्ता आहे ते आपण कढीत वापरतो, पण आजकाल ते सगळ्याच पदार्थामध्ये जवळजवळ वापरल्या जातात, त्याची चटणी सुद्धा चांगली असते. आणि कढीपत्त्याचे 4-5 पानं रोज खाल्ले पाहिजे, कारण कढीपत्त्यातील पानातील, त्याला गोडनिंब सुद्धा म्हणतात, अँटीऑक्सिडंट आणि मेथीतील फायबर रक्तातील साखरेची पातळी कमी करते.
1: अच्छा,
0: आणि इन्सुलिनचं जे कार्य आहे ते सुधारण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. आणि विशेष म्हणजे जांभळाची फळं आणि साल सुद्धा मधुमेहावर उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त कडुनिंबाचा जो पाला आहे तो टॉनिक असतो. मी आधीच सांगितलं, माझी आजी आम्हाला 7 जूनला कडुनिंबाचा पाला आणि हिंग खायला देते त्याची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. कडुनिंब वातनाशक पण आहे, पाचक पण आहे आणि डिसेंट्रीवर पण तो औषध आहे.
1: अच्छा,
0: आणि कडुनिंबाच्या पानाचा लगदा आणि रस केस काळा करण्यासाठी सुद्धा वापरतात. आपण धान्यामध्ये सुद्धा कडुनिंबाचा पाला टाकतो.
1: हो, त्यामुळे धान्याला किडे वगैरे लागत नाहीत. लिंबू आणि बेलफळ हे दोन्ही पचन शक्तीसाठी कसे आरामदायक आहे किंवा लाभदायक आहेत?
0: लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते सगळ्यांनाच माहिती आहे, आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात, त्यामुळे शरीरातील जे विषारी द्रव्य असतात ते बाहेर टाकण्यास मदत होते आणि पचन सुधारते, शरीर पण ताजतवानं राहतं त्यामुळे. आणि हे जे बेलफळ आहे ते सुद्धा पचन संस्थेला मजबूत करतं, पोटदुखी व जुलाब कमी करतं आणि अन्नाचे पचन होते आणि पोटाचं आरोग्य हे चांगलं राहतं. बहुतेक आजकाल बेलाचा मुरब्बा सगळे वापरतात,
1: म्हणजे त्यांनी उष्णता कमी होते,
0: उष्णता कमी होते
1: आणि पोटात

0: आग वगैरे होत असेल तर ती पर कंट्रोल केल्या जाते. कार्यक्रमात आता मनोरंजनाकडे वळूयात, तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
1: मॅडम मला जुनी फिल्म आहे एक यहुदी, त्यातलं जे ये मेरा दिवाना पण हे गाणं ऐकायला आवडेल.
0: श्रोत्यांना ऐकूयात मॅडमच्या पसंतीचं हे छानसं गीत.

0: कार्यक्रमात परत एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत आणि श्रोत्यांनो आज आपल्यासोबत आहेत सेवानिवृत्त विभाग प्रमुख वनस्पती शास्त्र विभाग जगदंब महाविद्यालय अचलपूरच्या प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला मेहरे माळोदे मॅडम आणि आजचा विषय आहे औषधी वनस्पती. मॅडम, आपल्या घरात लसूण आणि कांदे असतातच, म्हणजे दररोजच्या भाजीमध्ये किंवा जेवणामध्ये आपण हे दोन्ही पदार्थ वापरतो, तर याचे औषधी गुणधर्म शरीराच्या कोणत्या प्रणालीवर कसा प्रभाव टाकतात?
1: आपल्याकडे सगळ्यांकडे बहुतेक लसूण, जिरं, अद्रक आपण एकत्र करून भाजीत टाकतो आणि आधी कांदा सुद्धा टाकतो, तर हे जे आहे याच्यात फार उपयुक्त असे गुणधर्म आहेत. लसणामध्ये जे ॲलिसिन नावाचं केमिकल असतं, त्यांनी रक्तदाब कमी होतो, रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे काय होतं की हृदय विकाराचा जो धोका आहे कमी होतो. आता कांदा जो आहे तो पचन संस्था आणि हृदय संस्थेवर चांगला परिणाम करतो, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. लहान मुलं काय करतात की काहींना लसण आवडत नाही, काहींना कांदा आवडत नाही, तर ते पोह्यामधला कांदा काढतील, कढीपत्ता काढतील, पण आई वडिलांनी त्यांना सांगायला पाहिजे की नाही त्याचा हा हा उपयोग आहे आणि तो तुम्ही खाच, त्यांच्यावर बंधन लागलं पाहिजे.
0: बरेच लहान मुलं असं करतात. मॅडम, आयुर्वेदामध्ये आपण बघतो बरीच प्रगती झाली आहे आणि खूप सारे औषध आता दिसून येतात, तर आयुर्वेदातील अश्वगंधारिष्ठ, शतावरी कल्प, ब्राह्मी प्राश, कोरफड, अर्जुनारिष्ठ या औषधातील औषधी गुणधर्म कोणते आहेत?
1: आयुर्वेदामध्ये अश्वगंधारिष्ठ आहे, त्याच्या नावातच अश्व लिहिलेलं आहे, म्हणजे अश्वासारखी शक्ती प्रदान होते आपल्याला, म्हणजे ते शक्तिवर्धक आहे. नंतर शिवाय अश्वगंधामध्ये शरीर शांत ठेवून ताण कमी करणारे घटक असतात. मज्जा संस्थेला स्थिर ठेवून मानसिक ताण व थकवा त्यामुळे कमी होतो. त्याच्यानंतर शतावरी कल्प, शतावरी कल्प पण शक्तिवर्धक आहे.
0: शतावरी हे स्त्रियांसाठी जास्त प्रभावी आहे,
1: स्त्रियांच्या हार्मोन्स संतुलन त्यांनी राखलं जातं आणि प्रजनन क्षमता सुद्धा सुधारते त्यामुळे. आणि शतावरीला जे मुळ असतात त्या मुळांचा काढा डिलिव्हरी नंतर दूध येण्यास

0: लोक लहान मुलांना प्रारंभी प्राइस देण्याचा प्रयत्न करतात, देतात. आणि आता कोरफड विषयी विचाराल तर कोरफडचा जो गर आहे तो डायरेक्ट पोटात घेतात, त्यांनी पचनक्रिया सुधारते, साखर नियंत्रित राहते, नंतर अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात, गुणधर्म असतात, त्याच्यामुळे त्वचेवरील ते जंतू आहे कमी करून जखमा लवकर भरतात. परिणामी एखाद्या जखमेवर आलेली सूज आणि खास सुद्धा कमी होते आणि त्वचा निरोगी व चमकदार पण. तर आजकाल हृदयरोगावर अॅलिओपॅथीचे पण औषध घेतात पुष्कळ जण, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. आणि त्या व्यतिरिक्त अर्जुनादिष्ट हे फार चांगलं औषध आहे हृदयावर. तर अर्जुनाची साल ही हृदयरोगावर औषध आहे आणि त्यामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहतो.
1: मॅडम, ह्या सगळ्या वनस्पती औषधींचे गुणधर्म कोणत्या घटकांमुळे वाढतात किंवा असतात?
0: या वनस्पतींमध्ये जे केमिकल असतं त्याला फायटोकेमिकल म्हणतात. तर हे पाच प्रकारचे असतात. एक अल्कोलाइड्स असतं त्याच्यात, म्हणजे फार्माकोग्नोस्टिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर मला सुद्धा आढळलं की अल्कोलाइड्स, ग्लायकोसाइड्स, फ्लेवोनाइड्स, टॅनिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतात त्याच्यात, सॅपोनिन्स असतात, अमायनो ऍसिड्स असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, हे सर्व फायटोकेमिकल्स त्याच्यात असतात, त्याला फायटोकेमिकल म्हणतात. तर अल्कोलाइड्स मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंतर ग्लायकोसाइड्स आहे हे हृदयासाठी उपयुक्त आहे, तसेच कफनाशक सुद्धा आहे. फ्लेवोनॉइड्सने अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. टॅनिन जे असतात त्यातले ते जखम भरून काढण्यासाठी व संसर्ग रोखण्यास मदत करतात. नंतर एसेन्शियल तेल असतात, जसं तुळशीच्या पाण्यामध्ये जे तेल असतं त्याला एसेन्शियल ऑइल, ते जंतुनाशक आणि कफनाशक म्हणून काम करतात. सॅपोनिन्स जे आहे ते सुद्धा कफ आणि सूज कमी करण्यासाठी वापरतात. वनस्पतींमध्ये जे कार्बोहायड्रेट असतं, अमायनो ऍसिड असतं, प्रोटीन्स असतं, त्यामुळे त्या वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग केला जातो.
1: आपल्या निसर्गात म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात सभोवताली खूप वनस्पती औषधी असतात, पण ज्याचा उपयोग नेहमी होत नाही किंवा आपल्याला त्या माहितीच नसतात, तर सर्वसाधारण लोकांना ज्या वनस्पतींचे गुणधर्म माहित नाही अशा वनस्पतींचे औषधी गुणधर्म तुम्ही सांगू शकाल का?
0: आपल्या सभोवती खूप साऱ्या वनस्पती आहेत, विशेषतः वड, पिंपळ, स्वस्तिकाचं झाड असतो त्याची फुलं आपण रोज देवाला वाहतो, कांडवेल आहे, जाई आहे, जास्वंद आहे, पारिजातक आहे, पळस आहे, महावृक्ष आहे, तर आघाडा, आघाडा आपण हरितालिकेला वाहतो, सूर्यफूल, रुई, शेवगा, सीताफळ, अशा खूप साऱ्या वनस्पती असतात. पण इथे मी तुम्हाला काही वनस्पतींचे औषधी उपयोग सांगणार आहे. फायकस स्पीसीज, म्हणजे या फायकस स्पीसीज मध्ये काय येतं की वडाचं झाड येतं, पिंपळ येतं, बोधिवृक्ष म्हणतात त्याला, त्यानंतर उंबर येतं आणि अंजीर येतं. तर वडाचं झाड जे आहे वटपौर्णिमेला ह्या वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात अशी आपली परंपरा आहे.
1: हो,
0: आणि ती योग्यच आहे, कारण की वड हे जे आहे ते वातावरणातला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो जास्त शोषून घेतो. परिणामी काय होतं की वडाची पानं ही वडाच्या भोवतालचं जे वातावरण आहे तिथे ऑक्सिजन जास्त प्रमाणात उपलब्ध असतो.
1: अच्छा.
0: आणि वडाचे अजून खूप उपयोग आहेत. तर वड हे जंतावर सुद्धा आहे आणि त्याचा जो पारंब्याचा रस आहे तो इसपवर लावतात, इसप किन डिसीज आहे, मूळ व्याधीवर सुद्धा लावतात. नंतर अतिसारावर सुद्धा वड उपयुक्त आहे. त्याच्यानंतर पिंपळाला आपण बोधिवृक्ष म्हणतो. बोधिवृक्ष का म्हटलं असेल की आजूबाजूला ऑक्सिजन जास्त असतो कारण CO2 जास्त शोषला जातो. आता या पिंपळाची सुद्धा खूप औषधी उपयोग आहेत. पिंपळाची जी पिकली फळं आहे ती मुलं बोबडं बोलबोलत असतील तर त्यांना ती देतात, त्यामुळे त्यांची वाचा शुद्ध होते. आणि साल जी असते ती चुन्यामध्ये थोडीशी कुस्कारून खरुजवर लावली जाते.
1: अच्छा.
0: आणि लहान मुलांचं जर तोंड आलं तर त्याला ओली पानं, साल व मध यांचं चाटण देत. फायकस स्पेसिस मधलं तिसरं जे झाड आहे उंबर, ते गर्मीवर उपयुक्त आहे किंवा देवी गोवर यावर त्याची पानाचा काढा लावला जातो.
1: अच्छा.
0: त्यानंतर स्वस्तिक, जिला आपण टगर म्हणतो, प्रत्येकाच्या घरी स्वस्तिकाची झाड असतात, पांढरी फुलं येतात ना, तर त्याचा सुद्धा उपयोग डोके दुखीवर होतो. मुळांचा उगाळून जर लेप केला आणि त्यांनी डोकेदुखी बसते.
1: तर बहुतेक औषधी वनस्पतींबद्दल आपण

0: सांगितलंय मॅडम. तर ह्या वनस्पती आपण घरी वापरताना, याचा उपयोग घेताना लोकांनी याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
1: तर लोकांनी याबद्दल अशी काळजी घ्यायची पाहिजे की त्याचं ते प्रमाण आहे त्या प्रमाणातच त्या वनस्पतीचा उपयोग केला पाहिजे. शिवाय एखादं आपण चूर्ण वगैरे काही तयार करताना, काढा तयार करताना किंवा खोकल्यासाठी आपण तो रस तयार करतो तुळशी मध आणि अद्रकाचा, ते सगळं करताना स्वच्छता पाळली पाहिजे.
0: हा, अर्थातच स्वच्छता ही खूप महत्वाची असते आणि आरोग्याची जेव्हा काळजी घेतो कोणतीही वनस्पती वापरताना किंवा इतर सुद्धा गोष्टी, तर स्वच्छता ही महत्वाची आहे. आणि अजून काही विशिष्ट औषधींबद्दल तुम्ही सांगू शकाल का?
1: तर आता एक ही कांडवेल आढळते. कांडवेल म्हणजे, या कांडवेल दुसरं नाव आहे हाड संधी.
0: अच्छा.
1: तर त्या कांडवेलचं जे स्टेम असतं, स्टेम म्हणजे खोड, ते असं जाड असतं आणि त्याच्यात लगदा असतो भरपूर, बाकी खोडासारखं नसतं. त्याचा जो लगदा आहे, ते जनावरांचं जर फ्रॅक्चर झालं तर त्याच्यावर तो लेप लावतात, अगदी फ्रॅक्चर दुरुस्त होतं जनावरांचं.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर आपल्या घरी जाईचं झाड असत, तर जाईचा सुद्धा दंत

0: पत्रकाचा, ते सगळं करताना स्वच्छता पाळली पाहिजे.
1: हा, अर्थातच स्वच्छता ही खूप महत्वाची असते. आणि आरोग्याची जेव्हा काळजी घेतो कोणतीही वनस्पती वापरताना किंवा इतर सुद्धा गोष्टी, तर स्वच्छता ही महत्वाची आहे. आणि अजून काही विशिष्ट औषधींबद्दल तुम्ही सांगू शकाल का?
0: तर आता एक ही कानवेल आढळते. कानवेल म्हणजे, या कानवेल दुसरं नाव आहे हाड संधी.
1: अच्छा.
0: तर त्या कानवेलच जे स्टेम असत, स्टेम म्हणजे खोड, ते असं जाड असत आणि त्याच्यात लगदा असतो भरपूर, बाकी खोडासारखं नसतं. त्याचा जो लगदा आहे, ते जनावरांचं जर फ्रॅक्चर झालं तर त्याच्यावर तो लेप लावतात, अगदी फ्रॅक्चर दुरुस्त होतं जनावरांचं.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आपल्या घरी जाईचं झाड असत, तर जाईचा सुद्धा दंत रोगावर उपयोग होतो. जिभेला जर फोड आलं तर ते जाईचे पानं किंवा चमेलीची पानं अशी चावतात. आणि शिवाय ते जाईचं जे मूळ आहे ते गजकर्ण, नायट याच्यावर उपयुक्त आहे. त्यानंतर एक जास्वंद आहे, त्या लाल जास्वंदापेक्षाही जो पांढरा जास्वंद असतो मॅडम, तो जास्त औषधी असतो.
1: अच्छा.
0: तर जास्वंदाचा खरा उपयोग जो असा आहे की आता हा ज्यांच्या डोक्यावर अजिबात केस नाही, त्यांनी जर फुलं किंवा पानं याचा लगदा तयार केला आणि तो जर आपल्या खोबरेल तेलात उकळला आणि डोक्यावर लावला तर नक्की केस येतात.
1: हो, आणि जास्वंदाच्या फुलांपासून आपण तेल सुद्धा तयार करू शकतो.
0: बिलकुल. आजकाल म्हणजे जास्वंदचे फुलं उकळतात खोबरेल तेलात,
1: हो,
0: आणि त्याच्यापासून ते तेल डोक्याला लावतात, त्यामुळे केस काळे होतात,
1: काळे होतात आणि केस वाढू शकतात आणि केस नवीन यायलाही सुरुवात होते.
0: सुरुवात
1: हो.
0: आणि ते जास्वंदाच्या ज्या कळ्या असतात ना, त्या चार पाच कळ्या घेतल्या आणि तुपा आणि दुधामध्ये घेतल्या, त्याच्यात खडी साखर टाकली तर मूळ व्याध नाही.
1: अच्छा. म्हणजे पोटात सुद्धा आपण जास्वंदाचे औषध घेऊ शकतो.
0: हो हो, बिलकुल बिलकुल. आपल्या भोवती पळस पण असतो. पळसाच्या बियाला पळस पापडी म्हणतात. तो पळसाची पानं आपल्याला माहितीये आधीपासून पत्रावळ्या बनवण्यासाठी
1: वापरतात,
0: उपयोगात येतात. पळसाचे तसे खूप उपयोग आहे, पण त्याचा जे औषधी गुणधर्म आहे तो म्हणजे आहे कृमीनाशक आहे ते, शिवाय गजकर्णावर आहे. आणि पळस पापडी म्हणजे बिया, पळसाच्या बिया या लिंबूच्या रसात उगाळून गजकर्णावर लावतात.
1: अच्छा.
0: तर गलगंडावर सुद्धा पळसाचं मूळ लावतात. पायाचे जर सांधे धरले तर तिथे सुद्धा पळसाचं बी मधात लेप तयार करतात त्याचा आणि तो लावतात.
1: अच्छा. पळस सुद्धा बहुगुणी एक वृक्ष आहे, त्याचा फुलांचा सुद्धा वापर केला जातो रंगपंचमी खेळताना, तर ती गोष्ट जास्त स्मरणात राहिली.
0: आणि आजकाल जे आर्टिफिशियल आपण हे वापरतो की नाही प्लास्टिकच्या पत्रावळ्या, त्याच्यापेक्षा केव्हाही आपले पूर्वज वापरत होते त्या पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या आपण वापरणे एकदम चांगलं. आणि अजूनही आपण त्या अक्षय तृतीयेला वगैरे
1: वापरतोच, त्याचा तो मानच आहे त्या दिवशी. आणि निसर्गातील ज्या उपयोगातील वस्तू आहेत त्याचा वापर नक्की करायला पाहिजे, म्हणजे ज्या प्लास्टिकच्या वगैरे वस्तू असेल त्यापेक्षा.
0: बरोबर.
1: आणि मॅडम, आता दुसऱ्या गाण्याची वेळ झाली आहे, तर कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
0: तर मला मॅडम ते जैत्री जैत चित्रपट होता, ते आहे ना गाणं
1: जांभूळ पिकल्या झाडाखाली,
0: ते गाणं ऐकायला.
1: निसर्गावरचं हे खूप सुंदर गाणं आहे,
0: ऐकायला आवडेल
1: निश्चितच. हे छानसं गीत आता ऐकूया.

0: मॅडम, आपल्या मुलाखतीची वेळ आता संपत आली आहे, तर श्रोत्यांसाठी औषधी वनस्पतींबाबत जाता जाता आपला काय संदेश असेल?
1: तर श्रोत्यांसाठी माझा हा संदेश आहे की औषधी वनस्पतींची योग्य माहिती मिळवावी त्यांनी, आणि त्यासाठी जे योग्य प्रमाण लागतं तेवढंच प्रमाण त्यांनी वापरावं. नाही तर असं नको व्हायला, एखाद्या वेळेस काय कापूर सुद्धा औषधीच आहे, पण कापूर हा आपल्या जीवन मिक्सर मध्ये वापरला तर तो औषधी होतो, आणि तो जास्त जर पोटात गेला तर त्याचे दुष्परिणाम होतात. तर असंच औषधी वनस्पतीचं सुद्धा आहे, त्यामुळे त्याचं ते योग्य प्रमाण वापरावं. निसर्गातील या वनस्पतींचं संवर्धन करावं. संवर्धन करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे की त्याला पाणी टाकलं पाहिजे, तुळशीला पाणी टाकलं पाहिजे सकाळ संध्याकाळ. आणि आपल्याला असलेली जी माहिती आहे ती आपल्या कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा आपल्या लहान मुलांना द्यावी. आणि मला काय वाटतं, ही माहिती जी आहे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला द्यायचं काम आपले काही सण करतात. आता हरिताली काय असते ना, त्याच्यात आघाण्याचा उपयोग होतो. आघाणा हा औषधी वनस्पती आहे, म्हणजे त्या हरितालिकाला आपण जे पान वापरतो ते सगळे पानं औषधी वनस्पती आहे. मग आता ह्या विविध वनस्पती आपल्या मुलाबाळांना कशा कळणार की आपण त्यांना हात धरून तर नाही घेऊ जाऊ शकणार. मग हरितालिकेच्या निमित्ताने जेव्हा एखादी गृहिणी पूजा करते आणि आदल्या दिवशी ती पानं गोळा करते, त्या निमित्ताने तिचे लहान मुलं तिच्या सोबत असतात. लहान मुलं सुद्धा ती पानं गोळा करू लागतात आणि त्यामुळे त्यांना ती माहिती ओळख होते. तर आपण असे काही सण साजरे केले पाहिजे, असे काही सण म्हणजे हे अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा म्हणून, की जेणेकरून औषधी वनस्पतींची ओळख ही पुढच्या पिढी पर्यंत पोहोचली जाईल.
0: अंधश्रद्धेचा विषयच नाही, कारण निसर्ग आहे आणि निसर्गात औषधी वनस्पती या आधीपासूनच आहेत. म्हणजे जशा हनुमानाने संजीवन बुटी आणली होती तर त्याचा उपयोग केला होता तेव्हा, तर तसंच आताही म्हणजे नवीन पिढीला माहिती होण्यासाठी आपल्यालाच हा वारसा पुढे न्यायचा असतो.
1: तर हा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप सण रूढी आपल्याला घालून दिले आहे. आधुनिक मतानुसार काय असतात त्यांना ते आजकाल लोक सण नाही करायला पहा, पण काही सण असे असतात की ज्याच्यामुळे औषधी वनस्पतीची ओळख असते. काही सणांमुळे आपण निसर्गाची पूजा करतो, उदाहरणार्थ पोळ्याला बैलाची पूजा करतो, कारण बैल आपल्याला एवढं सगळं देतात. त्यानंतर दसऱ्याला आपट्याची पानं देतो सोन्याची, त्याचं नाव आहे बोहिनिया. जर आपण ती पानच नाही एकमेकांना दिली, मुंबई पुण्यासारख्या शहरात दसरा मनवत नाही, पानच जर दिली नाही तर ती त्याची ओळख आपल्या मुलांना कशी होणार? अर्थात जी हे जे नैसर्गिक देणं आहे आपल्याला औषधी वनस्पतींचं, हे आपल्या निसर्गाने दिलेलं आहे आणि त्या औषधी वनस्पतीचं जतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे.
0: जो सणावारांचा वारसा आपल्याला लाभलाय तो आपण पुढे न्यायला पाहिजे.
1: काही सणावारांचा त्याच्यामध्ये काही सायंटिफिक कारण आहे, ते सणावारांचा वारसा आपण पुढे न्यायला काही हरकत नाही.
0: मॅडम, आपण आकाशवाणीमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना वड, पिंपळ, जास्वंद, कडुनिंब, गोडनिंब आणि बऱ्याच बहु उपयोगी औषधींबद्दल खूप छान सखोल असं मार्गदर्शन केलं, खूप छान माहिती आपण दिली आहेत. आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, आपण सुद्धा मला संधी दिली माझ्या विषयाच, माझा हा आवडता विषय आहे आणि त्याबद्दल बोलण्यास मला संधी दिली, त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार.
2: श्रोतेहो, आताच आपण या लोकजागर कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला मेहरे माळोदे यांच्याशी औषधी वनस्पती या विषयावर सरिता देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकला. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं गणेश देशमुख आणि गजानन भुसकडे यांचं, तर निर्मिती सहाय्य होतं सरिता देशमुख यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.

लोक शिक्षण लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर लोक जागर।

0: श्रुतो आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: टॉप क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
4: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 10:31 आणि 58 सेकंद झालेली आहेत. आनंद घेऊया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा, अर्थात प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतगंगा.
1: गीत गंगा.
0: श्रोते हो, गीत गंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गीताने. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपट गम्मत जम्मत.

श्रोते हो, गीतगंगा कार्यक्रमामध्ये यानंतरचं गीत ऐकवत आहोत सुरेश वाडकर आणि शैलेंद्र यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत शांताराम नांदगावकर यांचे आणि संगीत अरुण पौडवाल. चित्रपट अशी ही बनवा बनवी.

अश्रुदेव यानंतरचे गीत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरामध्ये, चित्रपट हळदी कुंकू, शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

0: श्रुतो गीतगंगा कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती.
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस?
2: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते.
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
5: फसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते.
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, गीतगंगा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आणि पुढलं गीत तुमच्याकरता आणलेलं आहे जानकी या चित्रपटातील. लता मंगेशकर यांचा स्वर, शब्द आहेत सुधीर मोघे यांचे आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

यानंतरचं गीत आहे तर स्वप्नील बांदोडकर आणि ज्वाली मुखर्जी यांच्या स्वरामध्ये, चित्रपट खबरदार, शब्द आहे विवेक आपटे यांचे आणि संगीत अशोक पत्की यांचं.

श्रुतिवाद ऐकूया आजच्या गीतगंगा कार्यक्रमातील शेवटचं गीत. आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरामध्ये, शब्द जितेंद्र जोशी यांचे आणि

0: श्रोतेया बहारदार गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.
1: गीतगंगा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले.

0: ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
2: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
3: ब्रँडेड ऍक्सेसरी सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन, आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
4: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचं. ठीक 11:12 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन.
5: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
4: श्रोतेहो, आजचा गीत गुंजन कार्यक्रम, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण समाविष्ट करत असतो आपल्या रसिक श्रोत्यांनी पाठवलेली पत्री आणि त्या पत्राद्वारे त्यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आपण त्यांना या कार्यक्रमातून ऐकवित असतो. चला तर श्रोतेहो, प्रारंभ करतोय आजच्या या पत्र फरमाईशी गीत गुंजन कार्यक्रमाला. सर्वात पहिलं पत्र आजच्या कार्यक्रमामध्ये मी समाविष्ट केलेलं आहे. हे पाठवणारे श्रोते आहेत पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेश येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड, मोहम्मद शादाब खत्री. सोबतच यशोदानगर अमरावती येथून रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत आणि अभिजित कांबळे. आणि यांनी आवड कळवलेलं गीत आहे अनामिका या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रुती हो, यानंतरचं पत्र आजच्या कार्यक्रमात घेतलेलं आहे ते पाठवणारे श्रोते आहेत बेरडी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर, सोबतच मंगलधाम कॉलनी अमरावती येथील विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर. आणि यांना ऐकायचं आहे हिम्मतवाला या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.

यानंतरचं पत्र आहे शिंदी बुजरुक येथून पाठवणारे श्रोते आहेत ज्ञानेश्वर साठे, सौनंदा साठे, निलेश साठे, सचिन साठे, सोबतच गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावती येथील सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर. आणि यांना ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील धनवान या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत अमरावती येथून रमेशचंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सरोज कांबळे, हिरामन शेंडे, शीला शेंडे, तसंच शांतीनगर अमरावती येथून शेखर कांबळे, प्रांजली कांबळे, शुभ्रा कांबळे, अक्षय बनसोड, उत्कर्ष बनसोड, पिंटू वाघकडे आणि अनंत शेंडे. आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे नायक या चित्रपटातील.

यानंतरचं पत्र आहे वरुड जवळका येथून पाठवणारे श्रोते आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री स्वराज आणि मिलिंद सरकटे. आणि या नायकाचं आहे फूल और काटे या चित्रपटातील हे गीत.

यानंतर जे गीत आहे आणि त्या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब शाखा पत्रोड इथून अशोकभाऊ बोरोडे, सौ पद्माताई बोरोडे, रोशन बोरोडे, विकास बोरोडे, ऋषिकेश बोरोडे आणि कुमारी वैष्णवी बोरोडे. आणि यांना ऐकायचं आहे आशिकी या चित्रपटातील कुमार शानू यांनी गायलेलं हे गीत.

0: ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोतो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गुंजन आणि आजच्या गीत गुंजन कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आपल्या रसिक श्रोत्यांनी पाठवलेली पत्रे आणि त्या पत्रातून त्यांनी कळवलेलं गीत आपण त्यांना ऐकवतोय। यानंतरचं पत्र माझ्यापुढे आहेत, ते पाठवणारे श्रोते आहेत निंबोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी, शिवाजी चौक बोराळा खुर्द येथून आदिनाथ वाघ, अमोल वाघ, विजयनगर अमरावती येथून जितेंद्र देशमुख, राधा अक्षरा आणि मनस्वी देशमुख। आणि यांना ऐकायचं आहे जमाना दिवाना या चित्रपटातील हे गीत।

श्रुती हो, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत अमरावती रेडिओ श्रोता संघ रहाडगाव कॅम्प अमरावती येथून श्याम किटे, वंदना किटे, शंकर किटे, उषा किटे, दिलीप रामेकर, गोपालनगर अमरावती येथून प्रल्हाद पद्मने, हिम्मत शृंगारे, रामेश्वर घोम, ग्रेटर कैलाशनगर येथील केशव मेश्राम, मोहित मेश्राम, चंद्रहास खोब्रागडे, किशोर खोब्रागडे, सचिन रामटेके, मधुकर मेश्राम, अशोक बोरवार, मंगेश वानकडे, प्रताप बागडे, मनीष गुळधे, चरणदास मुंद्रे, एकनाथ पाटील आणि प्रतीक पतंगराय आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे राज या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रुती हो, यानंतरचं पत्र आहे माळीपुरा टाकळी जहागीर जिल्हा अमरावती येथून पाठवणारे श्रोते साहेबरावजी वाकेकार, प्रभावती जामोदकर, कुमारी प्रियंका, अंकुश, प्रमिला जामोदकर आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे कसूर या चित्रपटातील.

यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत संभाजीनगर तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ इथून मांगीलालजी तुनगर, सौ वच्छला तुनगर, कुमारी प्रतीक्षा तुनगर, सुमित कुमार तुनगर आणि समस्त तुनगर परिवार आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे कुर्बान या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

यानंतरचं पत्र आलेलं आहे पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून सचिन गवळी, किशोर गवळी, सागर गवळी, बालाजी गवळी आणि समस्त गवळी परिवार। त्यानंतर राजपूतपुरा नांदगाव पेठ येथून मोहन कुमार रघुवंशी, माधवी रघुवंशी, मंगेश रघुवंशी, निलेश रघुवंशी, विनायक चांदे, तात्या ठाकूर, सोबतच नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे ते धूम या चित्रपटातील। ऐकूया हे गीत।

श्रोतेहोच्या गीतगुंजन कार्यक्रमामध्ये शेवटचं पत्र आणि शेवटचं गीत आता समाविष्ट करतोय. पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पुष्ट पथरोट तालुका अचलपूर जिल्हा.

व्यक्ती येथून विजयभाऊ अंबाळकर, सौ सुनीताताई अंबाळकर, कैलास अंबाळकर, अक्षय आणि ऋषिकेश अंबाळकर, सोबतच मुक्काम पोस्ट कुष्टा बुजरुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून श्रोता संघाचे प्रवीण हागोणे, सौ योगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे, हागोणे परिवार आणि विजय वडतकर आणि यांना ऐकायचं आहे गाणं हद कर दी आपने या चित्रपटातील. ऐकूया हे शेवटचं गीत.

0: तर श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा हा गीतगुंजन कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. तुम्हाला पण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की आम्हाला पत्र पाठवून आपल्या आवडीचं गीत कळवा. आमचा पत्ता लिहून घ्या, कार्यक्रम गीतगुंजन द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी अमरावती केंद्र, कॅम्प अमरावती, 444602. पुन्हा आपली भेट कधीतरी होईलच. तोपर्यंत आम्हाला छान छान पत्र पाठवा आणि आपल्या आवडीचं गीत नक्की कळवायला विसरू नका. आपलं पत्र आणि आपलं गीत नक्कीच या कार्यक्रमामध्ये आम्ही समाविष्ट करू. तेव्हा मला आजच्या कार्यक्रमातून द्या रजा. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचं

0: क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
1: ब्रँडेड ऍक्सेसरी सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 12:56 झालेले आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही काही क्षणातच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, प्रेरणादायी अनुभव, व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदा ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथम आधी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे,

0: समजलं नव्हतं,
1: हा
0: त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे, आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना, आणि माहीत नसायचं, पण याला तर भूक लागलेली असायची आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचा. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असा का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
1: बरं बरं.
0: त्यावेळेस होत तसं वरच्या वर्गात गेला, पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीये, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय, आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं, आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि याच मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा अॅक्यू टेस्ट करूया. आणि जेव्हा मी अॅक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे, आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या. म्हणजे आता मात्र याच आपण काहीतरी केलं,
1: विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
0: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे. म्हणजे कुठल्याही पार्ट मध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे. मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
1: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
0: म्हणजे काय म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
1: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न
0: करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा, म्हणजे आणि तेही कसं माहितीये का पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं आता आपण काय करायचं. रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही, 8 दिवसातून एकदा मी घालायचेच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण
1: अपंग करणं
0: आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार,
1: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी केला
0: पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धू रे गोविंदा असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घे रे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेडं म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
1: आणि घडवणार कसं. शेवटी तुम्ही आई होता त्यावेळेला आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे, आज समाजात जायला एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सूचनं आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
0: म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बरं का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याच्या त्याची आपले अंडर गार्मेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार,

0: येण्यासाठी आपण आपलं अधिकार आयला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे, असं धुवायचं असतं. हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता. आणि मग मी ते करायला त्याला जमलं. त्याला आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय. त्यामुळे सकाळी मी त्यांना पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर.
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे. त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटलं की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही. आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंतरुण आपली गड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची. ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असं सगळं
1: कसं आहे घडवायचं आहे. तर कुठं कठोर होणं, कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं. त्यानुसार तुम्ही वागत गेलात. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकत, दिसू शकतं,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला आहे.
0: आणि
1: हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे.
1: हा.
0: आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो. म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की.
0: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो.
1: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात. शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं. आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो. तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत. म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दमवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एकतर आधी फिटचे औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले. तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा. म्हणजे आता घरात काय काय करतो ते बघा. आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता. म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार.
1: बरोबर.
0: मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात
1: वापरला पाहिजे.
0: हा. मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं. आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला घेऊन अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
1: राग कमी करायचं तर
0: ते तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळत सुटायचं. मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होतं, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग मध्ये कसं केलं की

0: शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे, म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं, पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपाती पर्यंत मारायची.
1: अरे बापरे,
0: असं त्याला ती सवय लावली होती, त्यामुळे तो व्यायाम आपोआप व्हायचा असे. त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं? तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
1: अरे,
0: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
1: अरे वा,
0: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना, ते सगळं मला, कारण याला न्यायचं तर याला न्यायला पाहिजे.
1: बरोबर,
0: याला कुठं ठेवणार?
1: बरोबर.
0: त्यानंतर जिमनॅस्टिक करायला लागला, धाकट्याला जिमनॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्या सोबत जिमनॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्या सोबत करायला लागल्या. त्याच्यानंतर त्याच्या बरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, त्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल, मग ते येण्यासाठी त्याच्या माग धरून पळायचं.
1: बरोबर.
0: बरेच लोक मला खूप काय काय म्हणत होते.
1: बरोबर.
0: की बघा कशी पळतीये, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येत आहे तर ह्यालाही येऊ शकतं.
1: बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यांना सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.
1: अरे वा,
0: म्हणजे त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लावला, तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता. आणि इतकं म्हणजे छान करत गेला आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला. शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं,
1: पण ते घडलं.
0: पण सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच,
0: खरंच आहे. म्हणजे मलाही अजून तुम्हाला मी सांगतेय, पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगतेय. आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं.
1: बरोबर.
0: पण हे सगळं त्यानं केलं.
1: नक्कीच.
0: आणि
1: प्रयत्नांचं ते यश आहे म्हणायला पाहिजे.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला करोना झाला, मिस्टरांना करोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं, त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहितीये ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहित असणार, पण ती पण खूप सांभाळून घेत होती अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हंटल काय करणार, म्हणजे पुढं काय होणार, ही दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्यानंतर.
0: आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहे तो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर, तुम्हाला का म्हणजे माहिती पाहिजे. नाही, माझी पुतणी आहे म्हटले तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला? तर मग आम्ही असं विचारलं. तर काही नाही म्हणले, तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं, पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे, विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे, जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
1: कारण महत्वाचा शब्द आहे हा साथीदार.
0: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना. पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्याला मदत करणार. तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हंटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हंटलं, माझा मुलगा असा असा आहे सगळं सांगितलं. आणि मला ती क्लिअरिटी आवडती, म्हणजे कुठेही
1: आहे ते खरं सांगून
0: खरं सांगायचं.

0: किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
1: त्याच्यापेक्षा
0: ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं किंवा तुला कोणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणार
1: नाही
0: तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे हे नको लक्षात घेऊस
1: बरोबर
0: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस
1: तुझी मनाची तयारी बघ
0: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते तुला किती पाहिजे तो पिरियड देते पण तुला कोणी कंपल्शन करतंय कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो म्हणजे तो काही उपयोगाचा
1: कारण दोघांचं आयुष्य आहे पुढे जाऊन उभं राहायचं आहे
0: आणि नियम असा आहे ह्या मुलांच्या बाबतीत पण जी आर आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची
1: बरं
0: असा होता पण 2016 नंतर असा जी आर आला की पालकांची संमती मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
1: बरोबर
0: काय तर ह्या मुलांची तुम्ही करू शकता
1: बरं
0: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं मग त्या सगळं आहे कायद्यानुसार मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही म्हणजे करूया आणि मग हिचाही होकार आला सगळे तयार झाले सगळं झालं त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री म्हणजे कुठेही या मुलांचं काही पुढं त्रासदायक होऊ नये
1: बरोबर
0: त्यामुळे मग वकील हे करून तिच्या आई बाबांच्या सह्या आमच्या सह्या सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं म्हणजे खऱ्या अर्थानं आणि नावं पण इतकी छान आहेत ओंकार आणि गौरी म्हणजे खऱ्या अर्थानं
1: अगदी तुम्ही म्हणता तसं
0: रबने बनाई जोडली आणि दोघही खूप छान पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतलीय
1: बरोबर
0: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतलीय त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल टीव्ही बघतोय हे होतंय आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं
1: बरोबर
0: थोडं अवघड होतं

0: बरोबर
1: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतली आहे. त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये, पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल. टीव्ही बघतोय हे होतंय आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं.
0: बरोबर,
1: थोडं अवघड होतं पण प्रयत्न करत होते मी सांगायचे. पण आता मात्र घरी जेव्हा आपण तिला आणलंय तर आपली जबाबदारी 200% वर वाढलेली.
0: बरोबर,
1: म्हणजे कारण जेव्हा आपल्या मुलाला आपण सांभाळून घेतो तेव्हा तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे.
0: अगदी अगदी.
1: आणि खरंच म्हणजे इतकी गुणी मुलगी आहे की ती सगळं करते. म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे म्हणून असं नाही, पण मी सुद्धा स्वतः म्हणते की मीही भाग्यवान आहे की मला ही सुना छान मिळाले आहे की ज्या माझ्या मानसिकतेचा,
0: बरोबर,
1: मुलाच्या मानसिकतेचा आणि घराचा सगळा विचार करून वागतात.
0: वा, आणि तुम्ही त्याच्या माग म्हणजे जो काही विचार केला त्याचं लग्न करण्यामाग तो अशा पद्धतीनं तडीस नेला आणि सुदैवानं त्याचं नशीब, तुमचंही भाग्य की त्याला साथीदार. तुमचं म्हणणंही अगदी योग्य आहे की जोडीदार नाही साथीदार, आणि तशा पद्धतीनं ती साथीदार मिळालेली आहे. त्यांचं उत्तम आज चालू आहे. ही त्याच्या आयुष्यातली एक पुढची स्टेप तुमच्याच खरं तर आईच्याच प्रयत्नांनी आणि तुमचंच हे कौशल्य म्हणावं लागेल, तुमचा विचार म्हणावा लागेल की त्याला सुद्धा हे मिळालेलं आहे. किंवा काय म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे टप्पे असतात. शिक्षण असेल, मध्यम वयात आल्यानंतर वैवाहिक आयुष्य हा एक टप्पा, आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीनं इतकं सगळं घडवणं खरंच म्हणजे पुरस्कार हे फक्त एक माध्यम झालं किंवा तो एक कौतुकाचा भाग झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच. श्रोते हो, मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार त्याला गोळाफेक म्हणा, रनिंग म्हणा, यासाठी सगळी तयारी करून घेतलीत आणि मग त्याला नंतर स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं, तर तोही एक परमोच्च आनंदाचा क्षण की आपल्या ह्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या मुलानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच इतकं मोठं पदक, इतकं मोठं यश खेचून आणलेलं आहे. खरंच हा सुद्धा एक खूप महत्वाचा कौतुकाचा मुद्दा आहे. काय सांगाल
1: ते सांगताना मात्र अगदी म्हणजे आता खरं सांगू का डोळ्यात पाणी येतं. सगळेजण खूप म्हणजे कधी कधी कोणीतरी असं पण म्हणायचं की अहो तो खूप त्रास देतोय त्याला जरा पट्टा बांधा, खिडकीला बांधा वगैरे असं म्हणायचे. खूप रडायचे मी, खूप म्हणजे असं त्यावेळेस बॅक जायचे म्हणजे नाही आता काही होऊ शकत नाही असं व्हायचं. पण जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा मी खरं सांगू त्यावेळेस मी कुठल्या तरी मंदिरात जायचे आणि शांत बसायचे, म्हणजे आता येणाऱ्यांना बघायचे की प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आहे.
0: बरोबर,
1: प्रत्येक जण आपले परमेश्वराला सांगायला येत आहेत की मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. मी काही नाही, मी शांत बसायचे नुसती थोडा वेळ आणि त्यानंतर मी परत यायचे की नाही आपण थकलो की सगळं थकणार, त्यामुळे आपण थकायचं नाही.
0: आपल्याला
1: लढायचंय, हा लढायचंय. आणि जेव्हा आपण लढायचंय असं ठरवतो तेव्हा मात्र आपण परत परत ती तलवार मानात घालायची नाहीये.
0: बरोबर,
1: काय त्यावेळेस लढायचंच आहे. आणि अशा ह्यानं मी ते सुरुवात केली आणि मग मात्र ठरवलेलं की काही घडू दे. म्हणजे जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला निघाला होता त्याचा बरंच तो प्रवास मोठा आहे की सिलेक्शन असतं, त्यानंतर हैदराबादला, चेन्नईला गेला.
0: त्यात सुद्धा मला असं म्हणायचं की या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ज्या प्रोसेस असतात ऑलिम्पिक पर्यंत जाणं तितकं सोपं
1: नाहीये.
0: त्याच्या आधी ट्रेनिंग असेल, तितकी तयारी असेल, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला जे बेसिक गोष्टी करायला शिकवल्यात त्या खूप महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असणार आहेत. कारण तुम्ही दैनंदिन आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःच्या स्वतः करण्याच्या त्याची सुद्धा तुम्ही उत्तमरित्या तयारी त्याच्याकडून करून घेतली
1: होती
0: आणि ती त्याला या प्रवासात नक्कीच उपयोगी ठरली
1: होती. खरंच की म्हणजे करताना प्रत्येक गोष्ट मी विचार करून करत होते आणि ती करताना मला समजतंय असं नाही, त्याला कुठल्या भाषेत समजेल आणि त्याला काय जमेल ह्यानं मी ते करत होते. म्हणजे इवन तो आता काही असू दे, आम्हाला पासपोर्ट काढताना पण खूप त्रास झाला की काहीच कळत

0: नव्हतं. आमच्या घरातला पहिला पासपोर्ट तोच. म्हणजे खरंच सांगते, अभिमानानं सांगावं वाटतं की घरातला पहिला पासपोर्ट माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या ओंकारचा होता. आणि तो पासपोर्ट जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा इतकं म्हणजे आनंद झाला होता की काय जे सांगता येत नाहीये. पहिला पासपोर्ट आपल्या बाळाचा की ज्याला सगळी दुनिया अगदी घरातल्यापासून सगळेच म्हणत होते की याचं काहीच होणार नाही, त्याचा पासपोर्ट आलाय. म्हणजे ही कल्पना ज्यांनी ज्यांना हे कल्पना करायची वाटत असेल त्यांना कळेल की काय होत. आणि तो पासपोर्ट आला. त्याच्यानंतर त्याचं शिबिर होतं, हैदराबादला होता. हैदराबाद नंतर चेन्नईला एक कॅम्प होता. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे कोच येत होते, इथले कोच सगळ्यांच्या ह्याच्यात. आणि त्याच्यात पालकांना कुठेही परवानगी नव्हती.
1: बरोबर.
0: त्यामुळं तुमच्या मुलाचं बिहेव्हिअर तपासलं जात. आणि तिथं ते तपासताना एक गोष्ट अशी घडली की तिथे एक मुलगा जो होता त्याचा मित्र त्याच्या सोबत गेलेला, त्याला टेम्परेचर आलं. आणि या मुलानं त्याला टेम्परेचर आलेलं असताना त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं वगैरे त्याच्या सोबत असताना ह्या मुलानं केलं, ते बिहेव्हिअर तपासलं जातं. आणि खरंच ते तपासलं गेलं. आणि त्यानंतर त्याचं वागणं किंवा आपणच पहिलं खाणं असं नव्हतं, आपण खा म्हटलं की खाणार. आणि हे सगळं आम्ही आधी घरात सगळं त्याचं करून घेत होतो. आणि हे सगळं ते बिहेव्हिअर तपासलं गेलं. त्यानंतर त्याचं तिथं सिलेक्शन झालं. परत दुसरा कॅम्प होता, तिथेही त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्याच्यात त्याच्या कोचांचं पण आहेच, त्यानंतर आमच्या पालकांचं आहे, त्यानंतर असे शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचंच आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक जणांच्या शुभेच्छा, कुणाची तरी शुभेच्छा अशा लागतात की त्या म्हणजे काय पुष्पहार होतात. तर तसा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. त्यानंतर होता आर्थिक नियोजनाचा भाग. तो आर्थिक नियोजन आता कसं करायचं, काय म्हणजे आता पाठवायचंय तर थोडं काय काय त्यांचे जे रूल्स प्रमाणे काय काय घ्यायचं होतं हे होतं. तर ते आर्थिक नियोजन मी कसं करू मला काही कळेना. कारण तसं काही आम्ही मध्यम वर्गीय होतो आणि एकदम 40,000-50,000 असा जर खर्च असेल तर आम्ही कसं करणार, तर काय करावं काय नाही. तर हा प्रश्न मी सगळ्यात पहिला माझ्या भावाला विचारला, काय करू रे. अरे तुझ्या मुलाला मिळतंय हे, तू पैशाचा विचार करू नकोस, मी आहे ना. तेव्हा मात्र मला असं जाणवलं की आहे कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतंय. आणि मग माझ्या भावांनी मला मदत केली. आणि मग ते पैशाचं आर्थिक नियोजन जेव्हा संपलं तेव्हा मग पुढचा टप्पा आला की पुढे आता त्याचं सगळं तयारी करणं, हे नेणं तेणं, म्हणजे काय जे न्यायचंय त्याची सगळी तयारी करणं. पण हा मुलगा मग सगळं विस्कटा विस्कटी करेल का किंवा कसं वागेल, मग ते व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये रोजच्या त्याचे कपडे
1: तयारी करून ती
0: सगळी तयारी. आणि जेव्हा तो ऑलिम्पिकला जायचं झालं, तिकडे आम्ही पोहोचवलं, तिथेही खूप त्रास झाला. आणि जेव्हा तो इंडिया असं घातलेला टी शर्ट घालून आणि ते बॅग घेऊन तो निघाला होता आणि त्याच्या सोबत ते कोच होते, तर ते निघाले होते. आणि तेव्हा मी खूप रडत होते. त्यांना दिसत होतं की यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. मला खरं तर एवढं प्राऊड फील होत होतं की इंडिया
1: खरं
0: जे आपल्याला नुसतं बघायला मिळत होतं.
1: बरोबर.
0: आणि ते आपला मुलगा आपल्याला दाखवतोय.
1: खरं
0: म्हणजे हा जो प्रसंग आहे ना तो अतिशय प्राऊडेबल आहे.
1: बरोबर.
0: कारण भारताबद्दलचा जो आपल्याला अभिमान असतो आणि ते त्यानं टी शर्ट घातलाय, तर ते सरळ मला म्हंटले, अरे आप क्यों रो रही हो, हमारे साथ है वो बच्चा, क्यों तकलीफ नाही उसे होगी. मग मला काही बोलता येईन नाही नाही म्हंटल. पहिल्यांदाच तो निघालाय ना आणि मला तो टी शर्ट वरचा इंडिया जो आहे ना तो माझ्या डोळ्यात साठवायचा आहे म्हणून मी बघतीय म्हंटल. मग तो गेला. पण जेव्हा गेला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती,
1: काय करेल,
0: कसं वागेल, तिथे कसा आपण म्हणतोय फिट आली समजा तर काय होईल, काय बाथरूम मध्ये फिट येऊन पडला मग असं हो झालं तर. अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी
1: विचार
0: विचार सगळ्या गोष्टींना विचार होते. आणि त्या सगळ्या विचारातून
1: पार जेव्हा त्यानं मेडल मिळवलं,
0: जेव्हा कळालं गोल्ड मेडल, आणि ते कळताना सुद्धा अक्षरशः असं झालं की आदल्या दिवशी तो सेमीफायनलला जेव्हा होता, म्हणजे सेमीफायनल त्यानं जिंकली आणि फायनल उद्या आहे, त्याच्या आदल्या दिवशी मला कोच सरांनी फोन केला की अहो तो घरीच जायचं म्हणायला लागलाय, आईकडे जायचं. म्हणजे हा जो त्याचा बिहेव्हिअर होता तो इतका म्हणजे न कळण्याबद्दल होता, त्यांनाही काय कळेना. मग तेव्हा त्यांनी मग मला फोन करायला सांगितलं. मजा अशी असायची की आता आपल्याला कॉल कुठेही अनलि

0: लिमिटेड असं होतं ना, आणि त्यावेळेस ते रात्रीचा करावा लागायचा. त्यातून मग आपल्याला छोटे छोटे फोन होते, रिचार्ज मारायला पाहिजे, हा सगळा प्रकार होता. आणि थोडस बोललं किंवा रिंग वाजली तरी पैसे संपायचे, आम्हाला कळायचंच नाही की काय हे. म्हणजे खरंच त्या बाबतीत अडाणी होतं हा खरंच. म्हणजे शिक्षण असणं म्हणजे सगळं कळतं अशातला
1: नाही, बरोबर.
0: तर ते काय कळायचं नाही, आता काय करायचं. मग त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी त्याला फोन केल्यावर मम्मी मी नाही थांबणार. मम्मी म्हंटल बाळ तुला मिल्खा सिंगना भेटायचंय ना. त्याला मिल्खा सिंग फार आवडत होते. मिल्खा सिंगला भेटायचं ना, मेडल मिळाल्याशिवाय ते भेटत नाहीत. त्यामुळे तुला मेडल आणायचंय. मग ते कसं येणार, मग उद्या येणार, तू छान पळलास छान हे केलं तरच होणार. दुसरी गोष्ट अशी की मिल्खा सिंगना भेटायचंय हे मात्र त्याला फार हे होत. आणि त्यामुळं त्यानं जो
1: दुसऱ्या दिवशी कमाल करून दाखवली,
0: कमाल केली की मला बोलता येत नव्हतं. त्याचा फोन येतोपर्यंत, त्यांचं कळसतोपर्यंत मला काही कळत नव्हतं. अक्षरशः मिस्टरांनी आमच्या ते कळालं जेव्हा फोन आला तेव्हा मिस्टरांनी त्यांनाही बोलता येईना. आणि त्यांनी मग खाली मेडल होते दोन, एक सिल्वर आणि एक गोल्ड असं हातात घेऊन आले आणि माझ्या हातात नुसतं ठेवलं असं सांगितलं. सांगताना मला जे कळालं की मी अर्धा तास लहान बाळ जसं रडतं ना तशी रडली.
1: खरंच खरंच नाही, खरंच तुमच्या ह्या कष्टाचे जिद्दीचे संयमाचे सगळ्याच हे खर तर फळ आहे असं म्हणायचं नाही. आणि त्याच्यानंतरची पुन्हा त्याच्या इच्छेखातर मिल्खा सिंग यांची भेट
0: झाली,
1: ती सुद्धा अथक इतरांच्या प्रयत्नांनी म्हणा आणि तुमच्या
0: चिकित्सेत. मी आकाशवाणीला धन्यवाद देते हा, कारण आकाशवाणी हे घडलं
1: बरोबर, त्यातून ती लिंक लागत
0: गेली
1: आणि त्याची तीही इच्छा पूर्ण झाली आणि तो तुम्हाला अविस्मरणीय अनुभव. खरी श्रीमंती काय, आणि लोक मोठी होतात ती कशामुळं, निव्वळ त्यांच्या या वागणुकीमुळं, आचार विचारांच्यामुळं. ह्याची सगळी प्रचिती सुद्धा तुम्हाला त्यामुळं आली.
0: इच्छाशक्ती जोरदार असती हे त्याच्यामुळं आम्हाला कळालं.
1: खरंच तुमचा हा संपूर्ण प्रवासच खूप प्रेरणादायी आहे, खरंच कौतुकास्पद आहे मी म्हणेन. फक्त जाता जाता शेवटी आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला पुढे अजून काही करायचं असं काही नियोजन किंवा एक काही स्वप्न वगैरे आहे का?
0: करायचंच आहे, म्हणजे आता हे चालूच आहे. पण माझी अशी खूप इच्छा आहे की या मुलांना एवढं आता गोल्ड मेडल मिळवलं हे झालं, पण यांना कुठं नोकरी नाहीये किंवा यांना कुठंही म्हणजे तेवढा हे मिळत नाही
1: म्हणावं ती
0: जे हा. म्हणजे आता तुम्ही आज आपले काही काही प्लेयर्स असतात त्यांना
1: सवलती
0: आहेत,
1: काही
0: योजना असतात
1: बरोबर
0: हा. पण आता एवढं गोल्ड मेडल मिळालंय किंवा खेळाडू आहे बाबा, तर त्यांच्यासाठी काहीतरी असं झालं पाहिजे. पण सगळेच खेळाडूंना मिळत नाही अशातला भाग नाही. पण ही जी मतिमंद, आपण आता मतिमंद का शब्द वापरते, तर दिव्यांगामध्ये बाकी सगळे येतातच, म्हणजे अंध
1: फिजिकली हँडिकॅप
0: हे येतातच. आपल्याला हा शब्द आता मतिमंद का वापरावा वाटतो, तर यांना कुठेही हे मिळत नाही, म्हणजे नोकरी नाही. म्हणजे ह्या मुलांना कंपल्सरी स्क्वॉड लागणार. स्क्वॉड म्हणजे त्यांचा जो मदतनीस आहे, म्हणजे थोडक्यात कधी आई असेल कधी बाबा असतील, जर ते दोन्ही नसतील तर आणि जे कोण असतील, तर त्या सगळ्याची गरज आहे. पण तो तेवढा प्रामाणिक असला पाहिजे. तर मला अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे, जसे वृद्धाश्रम नॉर्मल लोकांसाठी आहेत ना, तसे जर ह्या मुलांसाठी वृद्धाश्रम किंवा ह्या मुलांसाठी
1: काहीतरी
0: उपाययोजना करावी की त्यांची औषधं असू देत. योजना भरपूर आहेत, पण त्या योजनांचे अटी आणि हे खूप क्रिटिकल आहेत, की ज्या क्रिटिकल योजना आणि हे करण्यासाठी त्यांचा स्क्वॉड तेवढा सक्षम असला पाहिजे. आणि ते असायसाठी माझी अशी इच्छा, म्हणजे माझी असं नाही, जेवढ्या जेवढ्या दिव्यांग असतील त्या सगळ्यांच्याच इच्छा अशा असेल की ह्या मुलांच्यासाठी किंवा ह्या लोकांसाठी सहानुभूती नकोय. सहानुभूती फार त्रासदायक असते
1: बरोबर,
0: कारण का त्याचा
1: त्यांना उभारायला मदत,
0: त्याच्या पुनर्वसनासाठी जे काय लागतंय, त्यांना सक्षम करण्यासाठी जे काय लागतंय त्याच्यासाठी त्याला मदत करा.
1: बरोबर,
0: म्हणजे योजना आणल्या म्हणजे झालं
1: असं नाही.
0: तर त्या योजनाची अंमलबजावणी परफेक्ट होतीये का, किंवा खरंच ती त्या माणसाला गरजेची आहे का, किंवा कुठेही स्क्वॉड नकोय बाबा किंवा काय आहे, तर असं पण नको ना. स्क्वॉड हा कंपल्सरी त्या मुलांना लागतोच, कारण त्यांना जमतच नाही.
1: बरोबर,
0: जरी तुम्ही एसटी फ्री दिली आहे समजा, तर त्या एसटीत कुठल्या बसायचं हे कळलं पाहिजे ना.
1: बरोबर.

0: मग त्यासाठी स्क्वॉड पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या मुलांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की ह्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी
1: असं. समाजाचा तेही एक भाग आहेत, घटक आहे, घटक आहे. आणि सर्वसामान्यांच्या पद्धतीनं त्यांनाही आज जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कुठेतरी मिळवून द्यायला हवा, मिळायला हवा, यासाठी काहीतरी योजना किंवा सर्वांनी
0: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे. शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
1: जबाबदारी आहे,
0: जबाबदारी आहे.
1: आपण जे म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीनं केलं
0: पाहिजे.
1: ही खूप महत्वाची गोष्ट.
0: जसं आपण आता म्हणतो ना, कचरा मुक्ती किंवा पर्यावरणासाठी हे करा, ते प्रत्येकानं केलं पाहिजे. जर आपल्या घरातला कचराच तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात टाकला तर काय उपयोग आहे ना? म्हणजे तो काहीच उपयोग नाही. तसंच आहे ना ते, म्हणजे प्रत्येकानं जर केलं तरच ते पुढे जाणार आहे.
1: नक्कीच.
0: आणि मग ते करण्यासाठी प्रत्येकाची आम्हाला मदत पाहिजे. जे पालक अशा ह्याच्यातून जात आहेत तर त्यांना ह्या प्रत्येकांना मदत पाहिजे. त्यांना तुम्ही सहानुभूती देऊ नका, त्यांच्याकडे लाचारीनं बघू नका, त्यांना कुठलीही गोष्ट भीक म्हणून देऊ नका.
1: बरोबर.
0: काय त्यांना देताना त्यांचा तो हक्क आहे म्हणून द्या.
1: नक्कीच.
0: आणि तो तुम्ही कुणीही मारू शकत नाही.
1: बरोबर. बरोबर.
0: कारण ते मागू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: मागणाऱ्यांना तुम्ही देणारच.
1: खरं.
0: न मागणाऱ्यांना जेव्हा तुम्ही देता तेव्हाच ते तुमचा जो समाजातला काम आहे तुमचं ते पूर्ण होतं.
1: बरोबर.
0: असं आहे. तर ह्या मुलांसाठी पण काहीतरी असं घडलं पाहिजे की जे आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या मुलांसाठी विमा, स्पेशल विमा ह्या मुलांसाठी केला पाहिजे आहे असं म्हणतात, पण त्यांच्या पालकांनी तो करावा लागतो.
1: बरोबर.
0: तसं होत नाही. मग त्याचे खूप काय म्हणतात त्याला, प्रीमियम वगैरे असतात. मग ते सगळ्या
1: झेपत
0: नाही. मध्यमंद मुलांचे जे पालक आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत, काही अगदीच गरीब आहेत, त्यांना हे झेपत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या आहेत.
1: हा.
0: प्रयत्न तर करणार आहोत.
1: पण त्याला सर्वांची साथ हवी.
0: सगळ्यांची. आज म्हणजे
1: तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल अशी अपेक्षा मी करते. ह्या सगळ्या अनुभवातून किंवा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणेन मी. आणखी एक आता शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं आणि तशाच मुलांना इतर त्यांचे पालक जे आहेत ते घडवू देत यासाठी सुद्धा बरंच कार्य केलं महिलांसाठी, पालकांसाठी, या अशा दिव्यांग विशेष मुलांसाठी बरंच काम केलं. असे अनुभव समाजात आज अनेकांना येत असतात. किंबहुना म्हणूया आपण फक्त याच समस्या नाहीत तर वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या नक्कीच आहेत
0: असतात.
1: पण हे जे काही सगळं काम करताना, तुमच्या मुलाला घडवताना, तुम्ही एक स्त्री, एक महिला म्हणून जे काही खंबीरपणे उभं राहिलात, प्रयत्न केलात, त्या सगळ्या अनुभवावरून इतर महिलांना, एकूणच समाजाला म्हणेन मी, काय सांगाल? एक सल्ला म्हणूया, एक मार्गदर्शन पर म्हणून म्हणूया.
0: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाहीये. खर तर आईच आहे. एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं. प्रयत्न केला की घडू शकतं. आपण म्हणतो ना, प्रयत्न हे रत्न आहे.
1: बरोबर.
0: मग त्यानुसार प्रयत्न केला की घडतं. पण माझं असं मत आहे की असं बाळ आहे किंवा दिव्यांग मूल झालंय म्हणून थकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं.
1: बरोबर.
0: आणि ते प्रत्येकानं केलं तर खरंच समाजात सुद्धा बदल होतो.
1: नक्की.
0: आणि आपल्या स्वतःत पहिला स्वतःमध्ये बदल केला.
1: नक्की.
0: की सगळीकडे बदल घडत जातो. आणि माझं मूल आहे मी सांभाळायला पाहिजे असं नाही. माझं मूल आहे त्याला तयार केलं पाहिजे. आणि ते करताना खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो त्याच्या ह्याच्यामुळे. आपल्याला आपल्या सगळे छंद, आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवावे लागतात. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं जगता येत नाही. हे सगळं आहे. पण ह्या सगळ्यातून आपण एक मुलगा किंवा आपली मुलगी सक्षम केली, ह्याचा जो आनंद आहे
1: तो
0: फार मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आपण सगळं मिळवल्यासारखं झालं. म्हणजे म्हणतो ना, हे केलं म्हणजे गंगा नाही गई. तसं ते सगळे धाम मला म्हणजे एकाच ठिकाणी मिळाले. मी अजूनही कुठल्याही धाम, चारो धाम वगैरे काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला घडवताना सगळे धाम मला मिळाले असं ठरवते. म्हणजे माझी चार धाम यात्रा याच्यातच घडत गेली.
1: नक्कीच.
0: असं झालंय.
1: खरंच खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की प्रसंग फक्त हाच असं नाही, फक्त आपण जिद्दीनं उभारणं, प्रयत्न करणं, न खचता खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, म्हणजे तितकी तयारी करणं आणि आपल्यातला कणखरपणा शाबूत ठेवणं, हे खूप

0: महत्त्वाचा आहे. खरंच संगीताताई, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत इथं आलात, तुमचा हा सगळा प्रवास सांगितलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: मी पण आपली खूप आभारी आहे. आणि आकाशवाणीमुळं माझ्या मुलाला मिल्खा सिंगला भेटायला मिळालं, त्यामुळे मी तर त्यांची खूपच ऋणी आहे. आकाशवाणीचे मी सतशः आभार आहे. धन्यवाद.
0: सख्यांनो, आताच आपण दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. सख्यांनो, एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते, कसं आपल्या मुलाला घडवू शकते हे सांगणारा हा संगीताताईंचा प्रवास आपल्याला थक्क व्हायला लावतो, हे नक्की.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठेही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याच सोबत महत्वाचं की नशिबाला दोषही दिला नाही. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाला घडवता आलंच आणि बरोबर हे सगळं कार्य देखील करता आलं आणि त्याची त्यांना समाजाकडून शासनाकडून पोहोच पावती देखील मिळाली. प्रत्येकानंच आपलं आयुष्य जगताना न खचता हार न मानता वाटचाल केली तर असं हे उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. तर आता कार्यक्रमात याच आशयाचं उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची हे आता आपण ऐकणार आहोत.
1: गाडीचा वेग मंदावला तसं आम्ही बाहेर पाहू लागलो. एक छोटस खेडं होतं ते. इथं चहासाठी आमच्या टूर मॅनेजरनं गाडी थांबवली. गाडीतूनच बाहेर बघतो तर एक अगदी छोटं हॉटेल, काळसर मळकट टेबलं आणि तशाच जुनाट खुर्च्या, मोठं छप्पर असलेली चहाची टपरीच खरं तर. नाराजीनं कपाळाला आठ्याच पडल्या, खाली उतरलो. हॉटेल नामक त्या वास्तूच्या चारी बाजूनी 2-2.5 फूट उंचीची विटांची भिंत होती, उघडच फाटक. त्या फाटकासमोरच वाळूचा मोठा प्रशस्त पट्टा. त्या वाळूत चार पावलं चालावं म्हणून मी खाली उतरले आणि ओहो, त्या विटांच्या भिंतीला चिकटून एक पांढऱ्या सदाफुलीचं रोपटं डोलडोल करत होतं. फार तर 1.5 फूट उंची, 2-3 छोट्याशा फांद्या आणि इतकं फुलाने लगडलेलं ना, प्रत्येक पानावर 2-3 फुलांचा गुच्छ. सारी फुलं पांढरी शुभ्र निरोगी टवटवीत आणि छानपैकी मोठ्या आकाराची. कसा अगदी नाकापेक्षा मोठी जड व्हावा तसा त्या रोपट्याचा नूर होता. दृष्टीस पडल्याबरोबर इतकं मन प्रसन्न केलं त्यानं की आधी जी नाराजी कुठच्या कुठं पळून गेली. आज तर चहा वगैरे कसा होता ते काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्या सदाफुलीचं छोटंसं फुलवंती रूप. त्याला पाहून इतके वेगवेगळे विचार मनात आले ना. तिथं होतो तेवढ्या वेळात तिथं कोणी त्याला पाणी घातलंय, त्याच्यापाशी कोणी हात धुतलेत किंवा चूळ भरली आहे असं काही दिसलं नाही. मनात आलं कसं हे एवढं इथं फुलून आलं, मुळात याचं एवढंसं बी. ते तिथं पडलं कधी, कुठून पडलं, त्याला पाणी कुठून मिळालं आणि त्यानं ते सारं शोषून घेऊन त्याला अंकुर कसा फुटला, त्याच्या मुळांनी आपले हातपाय कसे काय या दगडावाळूमधून पसरवले, कसं त्यानं वाळूतून डोकं वर काढून प्रकाशाकडे पाहिलं. आणि एकदा का आपण जीव धरलाय हे लक्षात आल्यावर कसं एवढं प्रफुल्ल रूप त्यानं मिळवलं. अगदी विपरीत परिस्थितीतही फुलून येणं त्याच्याकडून शिकावं. बरोबरच्या मैत्रिणीनं हाक मारली, चहा घेतला, तरी मनात किती किती विचार येत गेले. त्या इवल्याशा बीजाची जगण्याची किती तीव्र इच्छा असेल पहा. त्यानं हार मानायची नाही असं ठरवूनच वाटचाल केली. किती झगडावं लागलं असणार त्याला पाणी उब मिळवताना. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणून तुम्ही पक्क ठरवलं की अवघं ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून जणू कट करतं, असं काहीसं वाचलं होतं तेच आठवलं पटकन. आणि त्याची विजिगुषू वृत्ती तीही मोठीच कौ

0: कौतुकास्पद. आपण मोठं व्हायचंच, कडे खांद्यावर फुलांची बाळं खेळवायचीच आणि जगाकडे जेते होऊनच पाहायचं असाच जणू पण केल्यासारखं त्याचं वर्तन वाटलं मला. गोव्यात असताना आमची सदनिका तळमजल्यावरची होती. मागे मोठं परस होतं, तिथं मी बाग केली. लाल भोपळा, दोडका, कलिंगड यांचं बी देखील पेरलं. आलं की चांगलं उगवून. वेल मोठे झाले, फुलं लागली, कलिंगडाला दोन छोटी फळंही धरली. घरात म्हटलं, आता खुरपताना नीट पाहून खुरपा बरं का, नाहीतर वेल कापला जाईल. फुलं फळं धरली आहेत त्यांना, तरीही कसं कोण जाणे, ते वेल कापले गेलेच. सुकले का म्हणून बघू गेले तेव्हा समजलं. राग आलाच, पण वाईटच जास्त वाटलं. पण नंतर चार आठ दिवसातच बघते तर सुकत आलेल्या कलिंगडाच्या पाना आडून छोट्या शहाळ्या एवढं कलिंगड बघते जणू घराकडे. थोडं मोठं झाल्यावर ते घरात आणलं. कापू की नको म्हणत कापलं. बघतो तर आत लाल बुंद गर, चवीला अति गोड. इतकं वाईट वाटलं ना. किती जिद्दीनं त्या वेलानं हे फळ अंगावर वागवलं, मोठं केलं आणि आम्हाला दिलं. ते बी लावतानाच्या माझ्या मायेला मी आलेलो ते बक्षीसच जणू. निसर्गात आपल्याला असं नेहमी पाहायला मिळतं. आमच्या घरात शिरायच्या दाराला बाहेरच्या बाजूला दिवा आहे, त्याच्यावर कधी कधी बुलबुल घरटं बांधतात. काही दिवसापूर्वी तिथं एका बुलबुलाचं घर बांधणीचं काम चालू होतं, अगदी जोरात. घरटं अर्ध झालं आणि ते खाली पडलं. त्याच्या कलकलाटानं मी पाहू गेले तर घरटं पडलेलं. खूप हळहळ वाटली, पण बघते तर काय. लगेच त्यातलीच काडी होऊन गेला की तो पठ्ठ्या दिव्यावर. त्याच सामानाच्या भरीला काही सामान आणून त्यानं घरटं पूर्ण केलं. त्याच्या या चिकाटीला निराश न होता पुन्हा ते काम करून ते पूर्णत्वास नेण्याला मनोमन नमस्कार करण्याखेरीज दुसरं मी किंवा कोणीही काय करणार. अशी जिद्द आणि चिकाटी असणारे व्यक्तीही आपल्या आसपास ओळखीतही असतात. अरे आता हा काही टिकत नाही असं म्हणून बघणारे हळहळतात. पण नंतर बघावं तर ती व्यक्ती नुसतीच तगून राहिलेली नसते, तर असं काही अचाट कर्तृत्व तिनं गाजवलेलं असतं की फक्त बोटच नाही तर अख्खा हात आश्चर्यानं तोंडात जातो. याचं परिचयाचं ढळढळीत जितं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. कोणत्या परिस्थितीत त्या होत्या आणि त्यावेळी कितीदा आई ग हे उद्गार त्यांच्या तोंडून आले असतील, आज त्यांनाच आई ग म्हणून हाक मारणारी शेकडो मुलं त्यांना लाभली. अवघ्या प्रतिकूलतेकडेच त्यांनी अजाणता का होईना संधी म्हणून पाहिलं आणि जिद्दीनं एवढं अफाट कार्य केलं. असे प्रसंग नेहमी आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडतात, अशा व्यक्तीही सर्वांना माहीत असतात. या गोष्टींचं स्मरण निराश झालेल्या उमेद हरपलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाही का. किशोरवयीन आणि नवतरुण वर्ग आज संवाद हरवून बसलाय. अशी मुलं लवकर निराश होतात. ताणतणाव निवळायला, मनातील प्रश्नांची उकल व्हायला, सुहृदांशी संवाद व्हायला हवा तो होत नाही. मग अशी प्रेरक चरित्र असे उद्बोधक प्रसंग त्यांना सांगितले तर. पण असंही करायला वडील धारे धजत नाहीत, कारण त्यावर तीव्र प्रतिक्रिया मिळते. जे जे होईल ते पहावे, चिंता करावी, गप्प राहावे असं म्हणून मोठी माणसं तटस्थ राहतात, पण काळजीनं त्यांची झोप हरवतेच. तरी पण मला आपलं सारखं वाटत राहतं की असे प्रसंग अशा व्यक्ती दिशादर्शक ठराव्यात. काल्पनिक गोष्टींपेक्षाही ही प्रत्यक्ष घडलेली घडत असलेली उदाहरणं जास्त परिणामकारक ठरतील आणि तो परिणाम कायमस्वरूपी देखील कदाचित ठरेल. फक्त चांगल्या गोष्टी वारंवार नजरेसमोर यायला हव्यात, कानावर पडायला हव्यात. पण नेमकं तेच या वर्गाला कंटाळवाणं, बोरिंग वाटतं. पण हल्ली रोज नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींची, जीवन संपवणाऱ्यांची वार्ता कानी पडते, वाचनात येते, तेव्हा हे मनात येत राहतच.
1: सख्यांनो, आत्ताच पण हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत ऐकलं. श्रोते हो, मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी

संस्थेच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: टॉप क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
1: ब्रँडेड ऍक्सेसरी सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिज, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम

0: मोदी यांना सुपूर्द करण्यात आला. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले.
1: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली. त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील, त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज 4:45 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशिया

क्रोएशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 वाजता पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 वाजता सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत कॉंगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलंय. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 पेक्षा जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 मुळे निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर.
1: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
2: ब्रँडेड ऍक्सेसरी सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन, आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
0: श्रोते हो, आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. वे लक्षात घ्या, दुपारचे 3 वाजतायत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्या खालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा। यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे। अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL ने दिली आहे. CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3र्या भाषेचा पेपर नसेल असं CBSE ने स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBI ने सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI ने सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडन नंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज 4:45 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 मध्ये आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली.

निमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्लेऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात. श्रोते हो, आपण ट्यून केलाय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
4: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
2: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
3: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. ओन बाबा मंदिराजवळ, दस्तूर नगर, अमरावती येथे.

कन्या सचमुच प्रायतन होती है। शकुंतला को आज उसके पति गृह भेजकर

0: 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली, तर गोंदिया जिल्ह्यात 3,881 आणि वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नागपूर जिल्ह्यात नियमबाह्य वाळू वाहतूक आणि वाळू चोरीच्या घटना लक्षात आल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाला तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाईचे संकेत दिले.
1: 20 ब्रास 30 ब्रास वाळू त्यावर होणारे ऍक्सिडेंट आणि अवैध वाळूची चोरी हे माझ्या लक्षात आली होती आणि त्यामुळं आमच्या पोलिसांनी महसूल खात्याने पुढाकार घेतला आणि नागपूर जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, भंडारा जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, राज्यामध्ये जालन्यामध्ये आमच्या तिथल्या जिल्हाधिकारी मित्तल यांनी चांगली कारवाई केली आणि त्यामुळं मला असं वाटतं राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वाढू येणे हे काही चालणार नाही, कडक कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्रात दिले गेले.
0: नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात हुंडई मोटर्स आणि VNIT नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स नेटवर्कमध्ये आता भारतातील IIT दिल्ली, मुंबई, चेन्नई, कानपूर, हैदराबाद, VNIT नागपूर आणि तेजपूर विद्यापीठ या 7 अग्रगण्य संस्था समाविष्ट आहेत. या उपक्रमाचा उद्देश भारतीय बाजारासाठी उपयुक्त बॅटरी आणि विद्युतीकरण तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला गती देणे हा आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBIने सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIने सांगितलं. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मेला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीत, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीत सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्स स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन सिव्हिल लाईन्स येथील डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आलं आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर ही परिषद होत असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. जलसंधारणाच्या ठोस उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन व्हावं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरातील शेतकरी, जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्ते, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले आहेत. तर उद्या जलक्रांती परिषदेचं आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात 10:30 करण्यात आलं असून अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी काल पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्हा आता पूर्णतः नक्षलमुक्त झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी यमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामू, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोळियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम

आणि AK-47 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. CBSEने अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलै पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वी पासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिसऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSEने स्पष्ट केलं आहे. यावर्षी एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यानं दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतीसाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असा निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज आणि उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर इथे देखील उष्णतेच्या लाटेचा येलो इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार अकोला इथं 45° सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती येथे 44.8, वर्धा येथे 44.2, चंद्रपूर इथं 43.2 तर नागपूर इथं 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान काल अमरावती, वर्धा आणि अकोला हे जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण ठरले. उन्हाच्या तीव्रतेवर शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर विविध उपाय योजले जात आहे. अकोला जिल्हा परिषद प्रशासनानं कडक उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिरव्या रंगाची शेड नेट लावली आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं तुमसर रोड आणि गोंदिया इथं प्रवाशांना निशुल्क ताक वितरित केलं जात आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. IPL क्रिकेटमध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सामना होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. हुंडई मोटर्स आणि VNIT नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन आणि आज आणि उद्या अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संगीत सरिता।

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे.
2: आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: अधिमूल्य भरा
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
0: आर्थिक म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात

52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयने सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवड श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाण पुलाचं भूमिपूजनही दुरस्त पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही, त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारण्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणी साठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रशासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र

मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीयल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मात्र अंतिम फेरी चीनच्या आन जी युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी आती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जून पूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जून पूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सावंतला निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश. श्रोतेहो दोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले। महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी। मुख्यमंत्री म्हणून व्हीडी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे। व्हीडी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील। सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली। तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं। आतापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराण विरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रजा आरेफ यांनी सांगितलं। होर्मुझच्या समुद्रधुनी मार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे। यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश

0: दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल, असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब एनआईडी की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल, असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राउंड्स अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या CBI कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल, असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्युमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष

2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सदा। हो तुम्हीच भीष्म पितामह। हस्तिनापूरच्या आजच्या दुर्भाग्याच्या कारणापासून तुम्ही स्वतःला मोठ्या हुशारीनं लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झालात, परंतु माझ्या प्रत्येक दुर्भाग्याच्या गोष्टीचं कारण तुम्ही आहात आणि या गुन्ह्यापासून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही पितामह, नाही होऊ शकत। जेव्हा तुम्ही युवराज देवव्रत होता तेव्हाही आणि जेव्हा तुम्ही पितामह भीष्म झालात तेव्हाही।
1: तर तुम्ही तुमच्या दुर्भाग्याचं खापर या भीष्माच्या डोक्यावर फोडत आहात की जो आपल्याच दुर्भाग्यातून मुक्त होऊ शकला नाही।
0: मला दोष देऊ नका भीष्म, तुमच्या दुर्भाग्याचे कर्ता धरता तुम्ही स्वतः आहात।
1: दुर्भाग्य कर्ता धरता? आपण सगळेच आपापल्या श्रापातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात लिप्त आहोत। स्वर्गात ब्रह्मदेवांच्या एका शापामुळे माता देवी गंगा आणि पिता महाराज शंतनूंना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता। इच्छा नसताना मी त्याच शापांच्या दुर्भाग्याचे दंड भोगत आहे। चेदी राजा, उपरिचर वसू आणि एका शापित अप्सरीची जैविक मुलगी

0: सदरिका एक मासा होऊन येते आणि तदनंतर सत्यवतीचं आपलं हे रूप। माते, कुणाचं दुर्भाग्य, कसलं दुर्भाग्य? सगळं काही माहीत असताना सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझ्यावर असला आरोप।
1: तुम्ही इच्छाधारी आहात, जीवन मृत्यू तुमचे दास आहेत। कसली गंमत आहे बघा, जो व्यक्ती दुसऱ्यांना मृत्यूच्या दाढे ढकलतो त्यालाच इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळालाय। संधी साधू आणि हास्यास्पद वाटत नाही का?
0: मी खूप थकलेलो आहे, कली कात्र झालोय राजमाता।
1: हिम्मत ठेवा भीष्म, कमीत कमी आज तरी ठेवा। या इहलोकातून मुक्त होण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची हिम्मत ठेवा। क्लांती आणि क्लेश करून मुक्ती मिळेल, तुम्हाला आठवतंय का त्या दिवसाचा प्रसंग जेव्हा पहिल्यांदा महाराज मला शोधत आमच्या झोपडीपर्यंत पोहोचले होते?
0: त्या प्रसंगाला कसं विसरू शकतो राजमाता?
1: मी पण कुठं विसरू शकलीये। आता काय होईल पिताश्री?
2: मुली मुली अगं, मी पण द्विधा मनस्थितीत अडकलोय। महाराज संतनू अतिथी कक्षात बसून माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत।
1: मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही पिताश्री, मग यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल।
2: धीर धर पोरी, धीर धर।
1: जर तुम्हाला तुमची पोरगी प्रिय असेल ना, तर लवकर एखादा उपाय शोधून काढा पिताश्री।
2: महाराज संतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे। अग सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस। तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिलीस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकत। युवराज देवव्रत, युवराज देवव्रत।
1: देवव्रत?
2: देवव्रत, महाराज शंतनूंचा एकमेव संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत। काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला आहे।
1: मला काहीच कळेनासं झालंय पिताश्री।
2: सत्यवती माझ्या पुरी अग, यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल। राजकुमार देवव्रत बद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे। याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे, राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशुरामांकडून घेतलेलं आहे। अशा या गुणवंत मुलास सिंहासनावरून बाजूला करून जर तुझ्या मुलाला सिंहासनावर बसवण्याची अट आपण महाराजांना घातली तर ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने परत जातील।
1: आणि खरच महाराज शंतनू माझ्या वडिलांच्या प्रस्तावास उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यानं माघारी गेले होते, परंतु ते आमचं क्षणिक समाधान होत। त्यानंतर तुम्ही स्वतः आमच्या झोपडीत दाखल झाला होतात।
2: मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे।
0: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
2: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत, एका बापाची प्रार्थना।
0: अतिशय चुकीचं वागलात तुम्ही
2: युवराज। माझं काही चुकलं असेल तर माफ करा, मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण। हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे।
0: धीवरराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे। मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय तुमचा?
2: अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं। महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत?
0: तुम्हाला चांगलंच माहित आहे धीवरराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे, तरीही तुम्ही

0: निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर.
1: लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ढासळतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही. जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक मृत्युलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता मनुष्य किन्नर नागनागिन सर्व प्रकारचे जीव सूर्य चंद्र तारे वायू पाणी जमीन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. विचित्र, मी प्रतिज्ञा करून आलो पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही. मला तर असं वाटत होत की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे.
2: इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं, परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विद्यार्थ्यानं माझ्या करवीत जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता.
1: मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता. अकार्यक्षम आणि उपयोगहीन
2: नाहीतर काय? जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय. परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही?
1: मी विचार करायला हवा होता.
2: अवश्य करायला पाहिजे होता. एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळून हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात.
1: माझ्या पूजनीय वडिलांना सारखं सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते.
2: मला सांगा, हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं?
1: मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता. पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे.
2: सेनापती सेनापतीच असतो, राजा नाही. देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही. देवव्रतानं भीष्म बनून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध. या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म, तुम्हीच.
1: मते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे.
2: असे पण तुमच्यापेक्षा जास्त नाही. एका आर्य पुत्रानं एका युवराजानं आपल्या पुत्र धर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत. हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत. अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत.
1: हे सत्य नाही माते, सत्य नाही. मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे.
2: तोंडी विरोध? राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात. गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्र ज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते?
1: परंतु शस्त्र विद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते.
2: म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्या जवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं. तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान.

0: जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनुनंदन, फक्त एकदा, तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता.
1: राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते.
0: मी तुमच्याशी तुमच्याबाबत बोलत आहे. दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म. का मौन राहिलात तेव्हा तुम्ही?
1: राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असतं. धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पडायला लावलं होतं, ते मौन धारण करून बसले होते. द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते. माते नीती असं सांगते.
0: पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे? स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते का?
1: नाही होऊ शकत. दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विधुर, कुलगुरु कृपाचार्य, आचार्य द्रोण कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं. ते सुद्धा मौनच बाळगून होते. सगळेच मौन होते.
0: ते युवराज नव्हते, ते भरत वंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रति बांधील होते. तुम्ही राजांचे पुत्र आहात. आपल्या राज्याचा गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही.
1: मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता.
0: हाच तर अनर्थ झाला देवव्रत.
1: इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते?
0: माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना. ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले, त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारली? का?
1: संभवता राजकारण माते. राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजूनं असत असायला हवं. संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे. एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते. मी आतापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो ही माझी चूक आहे का माते?
0: चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती. तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात. वरवर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु तुमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं कि तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे?
1: संधी साधू आणि हा भीष्म.
0: तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा भीष्म.
1: तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते?
0: सुधारणा करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटी शिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका.
1: आता शिल्लक तरी काय राहिलंय?
0: सत्य शिल्लक आहे. अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे. नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे. पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे. त्याचं ज्ञान शिल्लक आहे. महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म.

0: त्याची किरण चमकायला लागलेली आहेत. शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल.
1: माते एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
0: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुधा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला.
1: आणि तुम्ही?
0: मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं.
1: म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासह मृत्यूलोकात जावा लागेल? तर महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्र प्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही. सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही. आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? याई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला. एकमेव कारणीभूत. आपलं सगळं जीवन हस्तिनापूर साठी परिधान करून टाकलं तो विनाशाचा एकमेव कारण आहे. शेवटच्या क्षणी हा आरोप अभागी मी.
0: मी तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले, मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते. इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच. भीष्म आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असत, आपल्या सगळ्यांचं ज्याच त्याच आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहत, जय पराजय तिथे सुद्धा आहेत. राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचा असा आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही. या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला. माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस, मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत. परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे, यशस्वी हो.
1: भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलं माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलं. शापित माते, राजमाते, माते, राजमाते.
2: अरे मित्र, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघतायत बहुधा.
3: त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.
1: मी देवव्रत, स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागिन, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू, पाणी, जमीन, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत ही पंचपद घेतो. मी माझ उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा.
4: पितामह अपना अपना कुरुक्षेत्र. ऋतु परणोदास यांच्या मूळ हिंदी नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आपण ऐकलत, ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी. यातील भूमिका आणि कलावंत: पहिला पहारेकरी मयुरेश

पाटील, दुसरा पहारेकरी अनिरुद्ध जेरे, धीवर हरिहर म्हैसकर, सत्यवती सुप्रिया उकिडवे आणि भीष्म रवींद्र कुलकर्णी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

सच था मुझे तुमसे मोहब्बत है मगर मैं कह

ठोकरें आ रही हर कदम पर नजर, ठोकरें आ रही हर कदम।